भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 237 शिकवण नाम 19 दशक समास पहिला लेखन क्रिया निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। ब्राह्मणाने बाळबोध अक्षर सराव करून सुंदर घडवावं ते पाहिल्यावर चतुर लोकांना समाधान मिळतं। वाटोळं सरळ मोकळं काळ्याशाईचं काळं कुळकुळीत मोत्यांच्या माळांसारख्या ओळीत लिहिलेलं एका ओळीत समांतर असं अक्षर, त्यातील अंतर काने मात्रे नीट असावेत, आडव्या मात्रा गोलाकार वेलांट्या नीट हव्यात। पहिलं अक्षर काढलं ते ग्रंथ संपेपर्यंत एक टाकी लिहिलं गेलेलं वाटावं।

सापडायला नको, वाचण्यालाही लेखकाची आवश्यकता नसावी, कोणालाही समजायला पाहिजे. ज्याचं वय लहान त्याने जपून लिहावं, लोकांना आवड निर्माण होईल असं करावं. तरुणपणी बारीक असणं चांगलं नाही, तसंच म्हातारपणी देखील. त्याप्रमाणे मधोमध लिहिलं पाहिजे, बाजूला मोकळी जागा सोडून मधोमध व्यवस्थित लिहावं. कागद संपतो तिथे मजकूर संपावा, अक्षर पुढे जाऊ नये. असा ग्रंथ जपून लिहावा की प्राणीमात्रांना हेवा वाटला पाहिजे, असा पुरुष पाहावा असं लोक म्हणतात. कायेला भरपूर कष्ट द्यावे, चांगली कीर्ती उरवावी, लोकांमध्ये आवड निर्माण करावी, चांगले जाड कागद आणावे, ते व्यवस्थित घोटावे, नंतर लिहिण्याची विविध प्रकारची सामग्री आणावी, सुरी, कात्र्या, समासाची पट्टी, खळ, घोटण्यासाठी चिवट घोटा, नाना साधनं आणावी, नाना देशातून बोरू आणावे, घट्ट बारीक सरळ असे बोरू घ्यावे, नाना रंगांचं नाना जिन्नस आणावे, टाक रेखाटनं शिसलोळ्या म्हणजे पेन्सिली आणाव्या, चुकलं तर दुरुस्त करण्यासाठी हिंगूळ आणावं म्हणजे रबर, शाई असते ती भिजवावी वाळवावी, सुरत मलबार इत्यादी बंदरावरून आणलेल्या काळ्या फळ्या घोटून घ्याव्या, त्याच्यावरची नाना दर्जाची उच्च चित्र चितारावी, नाना कापडं सिंदूर वर्णाची मेणकापडे पेट्या कुलपे याच्यामध्ये पुस्तकं व्यवस्थित ठेवावी, अशा तऱ्हेने पुस्तकांची चांगली काळजी घ्यावी असं समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंतासाठीच आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमानं सत्यच मानत असतो. जे चिरकाल राहतं तेच खरं सत्य आहे. आपला मार्ग चुकला आहे एवढं जरी समजलं तरी सत्याकडे जाता येतं. मन विषयाकडे लावून समाधानाचा अनुभव येणार नाही. समाधान जिथं भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडत नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडत नाही, ह्याला काय करावं? जे अनुभवानं खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात, आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे.

0: हे प्रत्ययाला येतं. आपलं समाधान का बिघडतं? आज आहे त्यापेक्षा निराळा असावं असं वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथं ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये ते कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळं ती स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीनं आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठी आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते आणि म्हणून नामच सर्वस्व मानावं. नामात काय आहे ते घेतल्यानंच सगळं काही कळून येतं. तीर्थक्षेत्रामध्ये किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं आणि हे नामस्मरणाच्या योगानंच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. घडणाऱ्या मुलांसाठी भाग 32. प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा पुढील भाग. मंदिरातील अधिकारी रामकृष्णांना विचारत, हे तुझं काय चाललं आहे? केव्हा पूजा प्रार्थना तर केव्हा काहीच नाही, असं का? तेव्हा रामकृष्ण म्हणतात, आत प्रार्थना उमरली की पूजा आपोआप सुरू होते. बालमित्रांनो, ही वाक्ये डोक्यावरून न जाता हृदयातून जायला हवीत. प्रार्थनेची जागा रिकामी आणि नुसती हातांनी पूजा करतोय, तस्विरी फोटो पुसतोय, फुलांचे हार चढवतोय, सगळं वरवरच, आत प्रार्थना नाहीच. आज तुमच्या या वयात यातला सखोल विचार चिंतन तुम्हाला कितपत कळेल हा भाग वेगळा आहे. पण इतकं तरी कळेल ना की शुभ विचारांनी, पवित्र इच्छेनं, कृतज्ञतेनं मन भारावलेलं असलं की ती मनाची अवस्था म्हणजेच प्रार्थना होते. रामकृष्ण परमहंस एकदा नरेंद्रला म्हणाले, जा काली मातेपुढे उभा राहा आणि प्रार्थना कर, काय हवंय ते माग. दोन चार वेळा नरेंद्र मंदिरात गेला आणि परत आला. रामकृष्णाने विचारलं, मागितलंस का काही? नरेंद्र म्हणाला, नाही. की रामकृष्ण त्याला पुन्हा गाभाऱ्यात पाठवित असत. असं अनेकदा झालं. शेवटी नरेंद्र गहिवरून आपल्या गुरुवर्यांचे चरण पकडून म्हणाला, काय सांगू गुरुवर्य, काहीतरी मागायला म्हणून माता कालीच्या समोर जातो खरा, पण ते तेज, ते चैतन्य पाहून काय मागायचं ते ध्यानातच राहत नाही. मित्रांनो, हे समोरच्या तेजात विरघळून जाणं, एकरूप होणं म्हणजेच प्रार्थना होय. विश्वात भरून उरलेल्या या चैतन्याकडे जाण्यासाठी आपल्या शब्दरूप प्रार्थना सुद्धा एक दिव्य जिना होतात, पाऊलवाटा होतात. तपस्वी संतांचे हृदय ज्यात ओवले आहे असे शब्द सामर्थ्यशाली असतात. कुठलीही कविता काही प्रार्थना होत नाही. ज्या शब्दावलीत या सर्व विश्वाचे मंगल हो हा ध्यास आहे, तेच शब्द तीच प्रार्थना म्हणून आपण म्हणत असतो. रामदास स्वामींची करुणाष्टके, मनाचे श्लोक यांचं वाचन, सतत स्मरण याच वयात केलं पाहिजे. मनाला उद्देशून संत रामदासांनी जो उपदेश सर्व संस्कार करून इच्छिणाऱ्या मनांना केला आहे तो तुम्ही सर्वांनी रोज प्रार्थना म्हणून म्हटला पाहिजे. सर्व समाजच अंतर्यामातून सुंदर व्हावा या वत्सल भावनेने रामदासांनी हे मनाचे श्लोक रचले आहेत.

हे मनाला केलेले सांगणे सर्वांसाठी आहे. जे आपण मनाला सांगू समजावू तसेच ते होत जाते. आज विश्वात खोटारडेपणामुळेच अशांती बाजली आहे. जो तो सगळेच खोट्याने वागतात. मी एकटा खरे वागून काय होणार आहे या विचित्र तर्काने वागतो आहे. शेवटी मन जर सुंदर तरच जगही सुंदर. अशी सुंदर मनांची माणसं एकत्र यावीत यासाठी मनाच्या श्लोकांसारखी सुंदर प्रार्थना नाही. प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा उर्वरित भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सृष्टीच्या अविरत प्रवाहाचं गूढ सृजनाच्या सोहळ्यात दडलेलं आहे. त्यासाठी प्रकृती पुरुष, नर मादी, स्त्री केसर, पू केसर यांच्या संयोगाची प्रक्रिया ही नैसर्गिक योजना त्या सृष्टी निर्मात्यानं केलेली आहे. लिंगभेद आणि त्या भेदाच्या संयोगातून स्त्री वा पुरुष ही ओळख सांगणाऱ्या नव्या जीवाचा जन्म होतो. हा खरोखरच मित्रमैत्रिणींनो निसर्गाचा विस्मित करणारा आविष्कारच आहे, नाही का? पण काही वेळा काय होतं, तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या बाबतीत काहीतरी गफलत होते म्हणा किंवा दैवभोग म्हणा. जन्माला आलेल्या जीवाच्या लिंगाची निश्चित आणि स्पष्ट अशी ओळख होत नाही, आणि कधी कधी ही अशी निश्चित ओळख असली तरी त्या शारीरिक ओळखीशी विरोधी अशी मनाची ओढ त्या व्यक्तीला लागते. पुरुष ही शारीरिक ओळख असणाऱ्याला स्त्री म्हणून जगावं वागावं असं अगदी मनापासून वाटतं, आणि मग स्वाभाविकच तन आणि मन अशा दुधारी कात्रीच्या कचाट्यात ती व्यक्ती अडकते. मनातलं उघड करता येत नाही, आणि उघड आहे ते स्वीकारायला मन तयार नसतं. अशा या रस्सी खेचीतून मग निर्धारानं मनाचा कौल मानून गणेश ते गौरी हा आयुष्यातला खडतर प्रवास अगदी यशस्वीपणे पार करताना 14 मिनीच्या तेजानं तळपणारी आणि त्यातून आपल्यासारख्या मनस्थिती अनुभवणाऱ्यांसाठी एक नवी वाट मोकळी करणारी अशी एखादी गौरी सावंत निर्माण होते. एक तृतीयपंथी ट्रान्सजेंडर. तृतीयपंथी खरं तर बोली आणि रूढ भाषेत बोलायचं झालं तर हिजडा. अहो, नुसत्या शब्दोच्चाराबरोबरही मन शांतम पापम म्हणतं. ज्यांचा स्पर्श राहू द्या हो, दर्शनही मनामध्ये घृणा अवहेलना या भावना डोळ्यातून आणि कृतीतून व्यक्त करतात माणसं. आपली माणुसकी संपते आणि त्यांच्या माणूसपणाचाही आपल्याला विसर पडतो असे हे तृतीयपंथी. स्त्री पुरुष ही स्पष्ट ओळख सांगणाऱ्या समाजातलाच खरं तर एक घटक, नाही का? काहीही अपराध नसताना एक उपेक्षित अस्पृश्यांसारखं वाळीत टाकलेलं वंचिताचं आयुष्य भोगणारा एक समूह. अशा या व्यक्तींना कुटुंबाचीच दारं जिथं बंद होतात तिथं प्रस्थापित समाजाकडून समजून घेणं आणि सामावून घेणं या गोष्टी ही अपेक्षा फारच दूरची, नाही का? मग सिग्नलवर, बस स्टँडवर, गर्दीच्या ठिकाणी टाळ्या वाजवून 4 पैसे मिळवत पोटाची खळगी भरणारे हे तृतीयपंथी आपल्याला जथ्यानं दिसतात. पण या समूहातलंच एक असलेल्या गणेशचा पिंड मात्र वेगळा होता, आणि म्हणूनच 15व्या वर्षीच गणेशनं फक्त 60 रुपये घरातून घेऊन घर सोडलं आणि मुंबई गाठले. खरं तर गणेशचा जन्म एका खात्यापित्या घरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या पोटी झाला होता 22 जुलै 1980 ला. तो मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून सुरेश सावंत यांना पहिल्या मुलीनंतर झालेला हा मुलगा. 7व्या वर्षीच गणेशच्या आईनं जगाचा निरोप घेतला. अर्थात हा कायमचा निरोप घेण्याआधी गर्भावस्थेतच ह्या जीवाचं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी आई गर्भपाताच्या प्रयत्नात होती. पण म्हणतात ना,
स्वर्गीचं बळकट तर गर्भीचं बळकट. पुढं आजीनंच गणेशला वाढवलं. सगळ्यांसाठी मुलगा असलेल्या गणेशची ओळख मानायला गणेशचं मन मात्र मुळीच तयार नव्हतं. आणि मग मनाची ही ओढ कृतीतून दिसत गेली. गणेशला मुलींशी मैत्री करायला आवडायचं, त्यांच्यासारखं बुडकिली घेऊन घरघर खेळायला अगदी मनापासून आवडत, नटायला साडी नेसायलाही आवडायचं. आणि त्याच्या लकबी चालण्या बोलण्याचा ढंग हा बघणाऱ्यांना एक टिंगळ टवाळीचा विषय व्हायचा. त्याच्या बायलेपणाची शिक्षा मग दादांच्या मनस्थापामुळं त्याला फटके खाऊन भोगावी लागायची. शेवटी सहनशक्ती संपताच गणेशनी घर सोडून मुंबई गाठली. उपासमार, बेघर अवस्था अशा ह्याच्यात दिवस काढणाऱ्या गणेशला त्याची या जातीचे मिळाले ते हमसफर या संस्थेमध्ये. लक्ष्मीनारायण त्रिपाठी सारख्यांच्या रूपामध्ये एक भक्कम आधार मिळाला. गणेशची मनस्थिती आणि पिंड समजून घेऊन त्याला घडवण्यासाठी आणि घडण्यासाठी त्यांनी भक्कम आधार दिला अशोकराव कवी यांनी. आणि म्हणूनच गौरी आजही त्यांना गुरु मा म्हणतात. इतरांप्रमाणे भीक मागण्यासाठी टाळ्या वाजवून कमाई करणं हा गणेशचा स्वभाव नाही हे गुरुमाऊलींनी ओळखलं. आणि मग सेक्स वर्कर्स एरियामध्ये मोफत कंडोम वाटप, त्यांचे मेडिकल चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात नेणं आणि त्यातून स्वकष्टाची कमाई करून उदरनिर्वाह करण्याचा मार्ग गणेशला त्याच्या गुरुमाऊलींनी दाखवला. स्त्री म्हणून ओळख नक्की करायचीच हा निर्धार मात्र गणेशचा ठाम होता आणि दिवसेंदिवस तो पक्का होत गेला. चार पैसे गाठीला आल्यानंतर मग गणेशनी त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. दाढीसारख्या पुरुषी ओळख सांगणाऱ्या गोष्टीची ओळख पुसून टाकण्यासाठी मग एक एक हेअर कटिंग करणं आणि त्यावेळी होणाऱ्या असह्य वेदना भोगणं याबरोबरच स्त्री रूपासाठी आवश्यक ते औषधोपचारांपासून तो लिंगछेदाच्या शस्त्रक्रियेपर्यंतचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत क्लेशकारक असा प्रवास आणि तोही दीर्घकालीन गणेशनी पार केला. तो करत करत गणेशनी अखेर साध्य सिद्धीस नेलं आणि नामांतरासह रूपनामाचं एकत्व सिद्ध करण्यासाठी, नवी ओळख सांगण्यासाठी गणेश सावंतची गौरी सावंत झाली एक ट्रान्सजेंडर. आपल्यासारख्या समदुःखींनी स्वावलंबी व्हावं, भीक मागणं किंवा सेक्स वर्क करणं ह्यापेक्षा माणूस म्हणून स्वकष्टाने कमाई करावी आणि मनापासून माणूस म्हणून जगावं यासाठी पुढं आपलं सगळं आयुष्य आज तागायत गौरीने समर्पित केलंय. समाजात वावरण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करताना सामाजिक पातळीवर आणि शासकीय पातळीवर सुद्धा एक माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून ह्या आपल्या समदुःखी सहकाऱ्यांना गौरीने हक्क मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आणि तिच्या या लढ्याला हळूहळू यश येत गेलं. जवळपास 2 तपोया कामासाठी आयुष्य समर्पित केलेल्या गौरी यांना आजही त्यांच्या कुटुंबानी काय किंवा त्यांच्या तृतीयपंथी समूहाने काय पूर्णपणे स्वीकारलेलं नाही ही मात्र गौरी यांची खंत आहे. अर्थात मनाची ही खंत मनात ठेवूनच गौरी यांनी ह्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि मग त्यातूनच सखी 4 चौघी ही NGO त्यांनी स्थापन केली. त्याच्या त्या अध्यक्ष आहेत
संस्था तृतीयपंथी आणि एड ग्रस्तांसाठी मदतीचा भक्कम आधार आहे. सेक्स वर्कर्ससाठी शिबिरं घेणं, समुपदेशन करणं, मोफत कंडोम वाटप करणं, त्यांना आरोग्य सेवेसाठी मदत करणं, अशा तऱ्हेचे सहकार्याचा हात गौरी आज आपल्या ह्या समदुःखी बांधवांना देत आहेत. गौरीनं आजी का घर या संस्थेमध्ये 20 सेक्स वर्कर्सच्या मुलांचं शिक्षण, आरोग्याची जबाबदारी घेतली आहे. KBC मध्ये मिळालेल्या बक्षिसाच्या 25 लाखांची देणगी ही ह्याच कार्यासाठी त्यांनी समर्पित केली. मुलांचं शिक्षण, आरोग्याची जबाबदारी तर त्या पेलतातच, पण त्याचबरोबर तृतीय पंथीयांना आधार कार्डासह मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्कही मिळवून देण्यासाठी गौरी कटिबद्ध आहे. नागरिक म्हणून कायदेशीर शिक्का मोर्तब त्यांच्यावर व्हावं, दत्तक घेण्याचा अधिकार त्यांना मिळावा, अशा अनेक अंगांनी गौरी आज कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनानं आपल्या राज्य निवडणूक आयोगात त्यांना सद्भावना राजदूत म्हणून नियुक्त केलं. अर्थात गौरी सावंत यांच्या लढ्याचं हे व्यक्तिशः यश असलं तरी सुद्धा तृतीयपंथीयांच्या कायदेशीर हक्कासाठी उचललेलं त्या लढ्यातलं हे एक यशस्वी पाऊल आहे. गौरी यांची स्त्रीत्वासाठी असलेली ही ओढ ना केवळ स्त्री देहरूपासाठी नव्हती, तर स्त्रीच्या अंतरातल्या निखर मातृत्वाची ती ओढ होती. आणि एकदा एका प्रसंगी ती सहज व्यक्तही झाली होती. साधारणपणे लहान मुलांना विचारला जाणारा एक अगदी कॉमन प्रश्न, मोठेपणी तू कोण होणार? गौरीलाही हा प्रश्न, सॉरी गणेशलाही हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ताडकन गणेशनी उत्तर दिलं, मोठेपणी मी आई होणार. गणेशच्या या उत्तरावर प्रतिक्रिया म्हणून त्याची टिंगल, चेष्टा आणि कुत्सित अभिप्राय मत जाहीर करण्यात लोकांनी मागे पाहिलं नाही. पण गणेशची गौरी झाल्यावर गायत्रीला दत्तक घेऊन आपलं आई होण्याचं स्वप्न गौरीनं सत्यात उतरवलं. आज डॉक्टर गायत्री आणि मम्मी गौरी आई आणि मुलीच्या नात्याचं एक अनोखं प्रतीक आहे, जे विक्सच्या जाहिरातीतून सगळ्या जगापुढे आलं. अर्थात हे आईपण मिळवण्यासाठीही गौरीला लढा द्यावा लागला. आणि मग गौरीची दत्तक आई म्हणून कायदेशीर मान्यता त्यांनी मिळवली ती 2008 मध्ये. आई होण्यासाठी मुलाला जन्म देणं हे नगण्य आहे, त्यासाठी काळजातल्या मायेच्या जिवंत झरा हीच खरी आई होण्याचा निकष आहे, असं म्हणणाऱ्या गौरी यांनी आपल्या वर्तनातून, कृतीतून हे उदाहरण जगापुढे ठेवलं. गणेश सावंत ते गौरी सावंत या क्रांतिकारक संघर्षमय प्रवासातले परस्पर विरोधी अनेक असे अनुभव त्यांनी घेतले. अहो जिथं या लोकांचा स्पर्श काय, सावलीही टाळणाऱ्या समाजात आज गौरी सावंत एक सेलिब्रिटी म्हणून मानल्या जातात. TDDX या टॉक शोमध्ये असेल, अनेक यू चॅनल्सवर असतील, गौरी आपल्याला भेटतात. फॅशन शोजमध्ये रंगमंचही त्यांनी गाजवला आहे. एकेकाळी त्यांचा स्पर्श टाळणाऱ्या समाजात आज KBC सारख्या शोत बिग बीशी त्या हस्तांदोलन करताना दिसतात. गौरी द अर्ज टू फ्लाय यासारखं पुस्तक रिदम वाघोलीकरांनी त्यांच्यावर लिहिलंय. हा केवळ दैवयोग नाही बरं का मित्रमैत्रिणींनो, ही आहे एका योगिनीची खडतर तपश्चर्या, जिनं आपल्या सौदामिनीसारख्या तेजानी आणि निरलस समर्पणाने प्रस्थापित समाजाचं माणूसपण जागवलं आणि तृतीय पंथीयांमधलं स्वत्वही चेतवलं. अशा ह्या
सौदामिनी समर्पिता गौरी सावंत यांच्या कार्याला हॅट्स ऑफ. पुन्हा भेटूया मित्रमैत्रिणींनो अशाच एका नव्या सौदामिनी समर्पितेला.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण प्रवास करत आहोत जर्मनी येथे. जर्मनीची भ्रमंती करताना या देशाने केलेली प्रगती पाहून आणि हा एक विकसित देश म्हणून खरंच कौतुक करावंसे वाटते. भूतकाळात रक्तरंजित इतिहासाची पार्श्वभूमी असतानाही या देशाने वर्तमानात मारलेली भरारी पाहण्यासारखी आहे. आज जर्मनी हे सार्वभौम राज्य म्हणजे कुलगुरूंच्या नेतृत्वात संघीय संसदीय प्रजासत्ताक मानले जाते. मजबूत अर्थव्यवस्था असलेली ही एक महान शक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि GDP नुसार जगातील 4th अर्थव्यवस्था आणि PPP नुसार 5th अर्थव्यवस्था आहे. कित्येक औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता म्हणून जगातील 3rd निर्यातदार आणि वस्तू आयात करणारा हा देश आहे. अत्यंत उच्च दर्जाचे जीवनमान असलेला एक विकसित देश म्हणून हा देश जगात प्रसिद्ध आहे. या देशात अलीकडे भारतीय रहिवाशांची संख्या वाढत आहे आणि मला भेटलेली मराठी माणसं या देशात प्रगती करून आपले नाव उज्ज्वल करत आहेत हे मला लक्षात आले. असो, आपण जर्मनीचा प्राचीन इतिहास पाहिला तर शास्त्रीय पुरातन काळापासून विविध जर्मन जमाती आधुनिक जर्मनीच्या उत्तर भागात येऊन वसल्या आहेत. 100व्या मंडळी जर्मनी या नावाच्या प्रदेशाविषयी माहिती सापडली. 10व्या जर्मन प्रांतांनी रोमन साम्राज्याचा हा मध्यवर्ती भाग बनवला होता. 16व्या उत्तर जर्मन प्रदेश प्रोटेस्टंट सुधारणेचे केंद्र बनले. रोमन साम्राज्याचा नाश झाल्यानंतर 1815 जर्मन कॉन्फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर 1848-49 दरम्यान जर्मन क्रांतीमुळे फ्रँकफर्ट संसदेने मोठे लोकशाही हक्क स्थापित केले. त्यानंतर 1871 बहुतेक जर्मन राज्य प्रशिया बहुल जर्मन साम्राज्यात एकत्र आली तेव्हा जर्मनी हे एक एकसंघ राष्ट्र बनले. आता जर्मानिया ह्या लोकांविषयी माहिती सांगते. हे नाव रोमन लोकांनी राईन नदी ते उरल पर्वतांमधील भूभागाला दिले होते. परंतु असे लक्षात येते की जर्मनी हे नाव बहुत करून इंग्लिश भाषिक किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशात वापरले गेले होते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख डॉयचलँड या नावाने करतात. जर्मनीच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती मिळाली नाही, पण जर्मनीचा ज्ञात इतिहास रोमन साम्राज्याबरोबर सुरू झालेला दिसला. रोमन साम्राज्याआधी जर्मनिक टोळ्यांचे जे वास्तव्य होते त्या टोळ्यांचा वावर स्कॅन्डिनेव्हिया, डेन्मार्क, उत्तर जर्मनी व पोलंडच्या भागात होता. रोमन सम्राट ऑगस्टसच्या नेतृत्वाखाली पब्लियस क्विंटिलियस वारसाने जर्मनीच्या भागात आक्रमणे सुरू केली. साधारणपणे 2ऱ्या जर्मनिक टोळ्या राईन नदी व डोनाऊ नदीच्या खोऱ्यात आल्या. 3ऱ्या अल्मानी, फ्रांक, सँक्सन, थुरिंगी अशा अनेक जर्मन टोळ्यांचा उदय झाला. 9व्या ते 19व्या जर्मनी हा रोमन साम्राज्याचा भाग होता. याची स्थापना रोमन सम्राट शार्लमेन याने केली होती. हे साम्राज्य 1806 विविध प्रकारे अस्तित्वात होते. उत्तरेस आयडर नदीपासून दक्षिणेस भूमध्य समुद्रापर्यंत भूप्रदेश व्यापलेल्या या साम्राज्यास जर्मन राष्ट्राचे पवित्र रोमन साम्राज्य असे देखील म्हणत असत. आता अलीकडे 1818-1819 क्रांतीनंतर साम्राज्याची जागा संसदीय वायमार प्रशासकाने घेतली. 1933 नाझींच्या सत्तेमुळे जबरदस्तीने हुकुमशाही, दुसरे महायुद्ध आणि होलोकॉस्टची स्थापना झाली. युरोपमधील दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आणि मित्रराष्ट्रांच्या उद्योगाच्या कालावधीनंतर म्हणजे शीतयुद्धाच्या काळात जर्मनीची फाळणी झाली मंडळी आणि दोन नवीन जर्मन देश स्थापन झाले हे आपल्याला माहीतच असेल. त्यावेळी त्यांना पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी या नावाने ओळखत असत. आता पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासाठी बर्लिनमध्ये भिंत बांधली गेली होती. हा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. 1889 क्रांतीनंतर मध्य आणि पूर्व युरोपमधील साम्यवादी राजवट संपली आणि बर्लिनची भिंत पाडली गेली. 3 ऑक्टोबर 1990 रोजी देशाचे पुन्हा एकत्रीकरण झाले. हा सगळा इतिहास मला सुप्रसिद्ध बर्लिनच्या भिंतीसमोर उभे राहिले असताना आठवत होता आणि मन काहीसे विषण्ण होत होते. असो, आज जर्मनीचे सार्वभौम राज्य संसदीय प्रजासत्ताक आहे. मजबूत अर्थव्यवस्था असलेली ही एक महान शक्ती आहे याचा आनंद वाटतो. मंडळी, या देशात आल्यावर विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर या इतिहासाच्या खुणा कुठेही दिसत नाहीत याचे वाईटही वाटले आणि आनंदही झाला. महायुद्धानंतर किंवा अनेक युद्धानंतर बेचिरा खून पुन्हा उठून उभे राहणे आणि शहरातील लोकांचे, जनजीवनाचे, शहरांचे, गावांचे पुनर्स्थापन करणे ही साधी गोष्ट नाही. ही गोष्ट या लोकांनी साध्य करून दाखवली आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न, कामाच्या ठिकाणी मेहनत करताना दिसतो. लोकसंख्येवरील नियंत्रण, रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणांची शिस्त आणि नियमन पाहताना प्रेरणा मिळत राहते यात शंका नाही. आता ह्या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. आजच्या भागात मी आपला निरोप घेते. यापुढील भेट देण्यासाठी भेटूया याच वारी, याच वेळी.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, सुमती पवार हिअर. हो, नेहमीप्रमाणे रविवारची आपली यात्रा. हो, मग सुट्ट्या लागल्या आहेत ना. किती मुलं मामाकडे गेले, गावाला गेले, आई पण गेली आहे माहेरपणाला. हो, नेहमी तुमची शाळा असते, अभ्यास असतो, क्लासेस असतात, आईबाबांना पण तुमच्यामुळे कुठे घराबाहेर पडताच येत नाही. तुमची संधी साधून आई पण मग भावाकडे आणि तुम्ही मामाकडे मज्जा करून येता. हो, एवढे सुट्टीचे 8-15 दिवस जे महिना असेल तो हाती लागतो आणि पुन्हा मग आपण आपल्या कामाला आपल्या घरी येतो. हो की नाही? हो, असंच चालतंय. मग मामाच्या गावाला आहात का? मी कल्पना करते आहे तुम्ही मामाच्या गावाला आहात असं, खरं आहे ना? मग आता तुम्ही जर मामाच्या गावात असाल तर मामाचं गाणं ऐकायलाच पाहिजे की नाही? मग हो की नाही? आपले प्रसिद्ध कवी ग दि मा, ग दि माडगुळकर. हो, मराठी साहित्यातलं फार मोठं नाव आहे, दिग्गज असं नाव आहे. हो, ते सगळे दिग्गज आहेत माडगुळकर बंधू. हो, त्यांचं खूप साहित्य आहे, लक्षात ठेवा. तर ग दि माडगुळकरांनी तुमच्यासाठी एक छान छान गाणं लिहिलं होतं, झुक्क झुक्क झुक्क झुक्क आगी न गाडी. हो, खूप आवडतं तुम्हाला. माझी नाता दररोज मला म्हणायला लावायची, त्याशिवाय झोपायचीच नाही. तर हे गाणं तुम्हाला पाठ आहे. आणि आज माडगुळकरांच्या जगजुगाडीच्या तालावरती मी आता तुम्हाला एक नवीन दृष्टी देणार. हो, नवीन दृष्टी देणार गाणं लिहिलेलं आहे. कारण दिवसेंदिवस झाडी कमी होते, याविषयी वारंवार तुमच्याशी मी बोलत असते. हो की नाही? खंत व्यक्त करते. बिया पेरायला सांगितलं मागच्या वेळेला, जाताना कुठेतरी बिया घेऊन जा, रानात फेका. सीताफळाचं उदाहरण दिलं एका माणसाचं. हो की नाही? तर या सुट्टीमध्ये मामाच्या गावात असलात आणि समजा पाऊस आला तर खोया लावायचा निश्चय करा. तुमच्या घरी, तुमच्या गावी शेती असेल तर तिथे सुद्धा बांधावरती खोया लावा आणि भरपूर आमराई येऊ द्या. हो, पूर्वी मोठमोठ्या आमराया असायच्या. हो, खूप मोठमोठ्या, अगदी मैलून मैल, आणि असे आंबे लोंबकाळायचे. आम्ही एकदा गावाला कुठेतरी लग्नाला चाललो होतो, गाडी उभे राहिले तर आमच्या हाताला आंबे लागले होते, तुम्हाला सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये. हो की नाही? तर झाडी कमी झाल्यामुळे पाणी कमी झालंय, पाऊस कमी येतो आणि पाऊस कमी झाल्यामुळे आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतात. हो, गंभीर समस्या. विहिरी अगदी तळाला जातात, बायकांना हंडे घेऊन घेऊन विहिरीत उतरून एवढं एवढं पाणी वाटी वाटेने पाणी काढावं लागतं. खूप हाल होतात डोंगराळ भागामध्ये, तर पाणीच नसतं, सगळं पाणी वाहून जातं. म्हणून आता आपण निश्चय करायचा आहे की आता ह्या वर्षापासून तरी निदान भरपूर झाडे लावायची. फक्त आंब्याचीच नाही, चिंच, बोर, वड, पिंपळ, लिंब, कडुलिंब, जी विस्तारणारी मोठी झाडं आहेत, जी पक्ष्यांना आवडतात आणि जी पर्यावरणाचं रक्षण करतात, अशी झाडं आपल्याला वाढवायची आहेत. नाहीतर आपल्याला मग भवितव्य नाही. मग ऐकायचं गाणं ऐका. मामाच्या गावाला, सुमती पवार. झुक झुक झुक झुक अगी

गावाला जाऊया, गाव झाला ओसाड, ना अमराई ना पाड, बांधावर कोया लावूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। जिकडे तिकडे कॉन्क्रीट, त्यामुळे वाढे हीट, कोयांना पाणी घालूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। झाडेच झाडे लावा हो, गावाची वाढेल शोभा हो, रिमझिम पाऊस पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। गाव होईल मग सुंदर, पाड पिकतील भरभर, पोटभर आंबे खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। झुक झुक झुक झुक अगीन गाडी, भर भर भर पळते झाडी, नवीन झाडे लावूया, नवीन झाडे लावूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया हो मामाच्या गावाला जाऊया। सुमती पवार, नाशिक। आवडली का कविता मंडळी? आवडली ना? हो, नवीन निश्चय करायचा आहे। काय करायचं आहे? खूप खूप झाडं लावायची, फक्त आंब्याची नाही, सर्व प्रकारची, पर्यावरणाचं रक्षण करतील अशी मोठी झाडं लावायची, जेणेकरून भविष्यात तुम्हाला आंबेही मिळतील आणि पावसाचं प्रमाणही वाढेल। बघा, मी काल दारातल्या आंब्याची, ऐका बरं मी काय सांगते, 675 आंबे काढले। अरे बापरे, 675 हापूस, हा एकच झाड आहे छोट एक मोठ जोडीने। बघा, मी तर पाणी पण घालत नाही त्याला, मोठ झालंय। मला कल्पना नव्हती, मला वाटत 200 आंबे येतील, पण काल आंबेवाला चढला आणि लार्ज साईज, भला मोठा सुंदर मधुर असा हापूस, सिंधू असं मी कलम करून घेतले त्याच्यावरती। आणि त्या आंबे पाहून आम्ही घरातले सारे थक्क होऊन गेलो। 675 भल्या मोठ्या साईजचे आंबे उतरवले, आम्ही इतके खुश झालो। बघा, 2 कोया मी लावल्या, फक्त 2 कोया। मी 2 का लावल्या की एक जगेल कदाचित एक मरेल, सेफ साईड म्हणून मी 2 लावल्या होत्या। ते पठ्ठे दोन्ही जगले, शेजारी शेजारी सख्या बाबा सारखे, एक भाऊ वाढला, एक छोटा राहिला। मोठ्याजवळ छोटं झाड वाढत नाही, त्याचं एक भरभर मोठं झालं, एक थोडं छोटा राहिला, पण काही प्रॉब्लेम नाही, ते हळूहळू वाढत राहिलं। अगदी खेटून खेटून आहेत, वेगवेगळे आहेत, पण त्यांना काही खूप चांगले आंबे येईनात, पण हिरवेगार आणि गोड नसते। मी त्यांना कलम करून घेतलं, उत्तम हापूस आणि वेगवेगळ्या झाडांची फांद्या बी मागवल्या आणि त्याच्यावरती 10 वर्षापूर्वी कलम केली। तुम्हाला गंमत सांगते, गेली 10 वर्ष मी भरपूर हापूस दारातला विदाऊट एनी केमिकल फ्रेश असा मधुर असा हापूस आम्ही भरभरून खातो आहोत, आमच्या लोकांना देतो आहोत। तर एक बी एक झाड विचार करा, 200-300 रुपये किलो हापूस आहे, मला काही विकायचा नाही आहे, पण विचार करा, इतका उत्तम प्रतीचा हापूस मला काहीही कष्ट न करता नुसत्या 2 बिया मी अंगात लावल्या आणि ते झाड मला किती देऊ आणि किती नको तर भरभरून देत आहे। जमिनीत पाणी असतं, एकदा झाड वाढीला लागलं की त्याला पाणी घालावं लागत नाही, कुंडीतल्या झाडाचं पाणी उडून जातं, वाफ होऊन जाते, म्हणून कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं लागतं, पण नैसर्गिकपणे जी झाडं वाढतात त्यांना पाणी घालावं लागत नाही। त्यांची मुळं खोल खोल जाऊन जमिनीत जिथे पाणी असेल तिथे बरोबर शोधतात। तुम्ही पाणी न घाला घाला ते बरोबर तुम्हाला तुमची फळं देतात। माझ्या झाड्यावर अनेक पक्षी येतात, मोठमोठे आंबे खातात, चिक्कू खातात, खाली घाण पाडतात, त्याच्यावर मला कळतं की अरे पक्ष्यांनी खाल्लं बरं हो, त्यांचा हक्क पहिला आहे, हो की नाही? ते काय अन्नधान्य पिकवतात, मग आपलं अन्नधान्य ते कच्चं खातात, हो की नाही? त्यांनी खाल्लंच पाहिजे, त्याशिवाय कसं जगतील ते? तर या पक्ष्यांना मानवाला पाणी हवं, म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत, भरपूर झाडे लावली पाहिजेत, मग
केला का तुम्ही निश्चय या वर्षीचा मामाच्या बांधावर आणि तुमच्या बांधावर किंवा तुमच्या अंगणात थोडी जागा असेल तर लांबवर कंपाऊंडच्या जवळ एखादी आंब्याची बी लावा आणि आंबे काढा. तुम्ही आत्ता आंबे लावले की 5-6 वर्षांनी उत्तम प्रतीचे आंबे तुम्हाला मिळतील, काहीही कष्ट न करता. निसर्गाचं देणं अफाट असतं. एक बी लावली की 1000 आंबे मिळतात, एक दाणा पेरला की 1000 क्विंटल धान्य मिळतं. निसर्गाचं देणं अफाट असतं. मग उन्हाळा एन्जॉय करताय, करताय ना. मग उन्हाळ्यात काय काय आठवतं? जर बाजारात फेरफटका मारला का? अहो काल लिची आणली माझ्या सुनबाईने, किती फळं आहेत. आंबे तर आहेतच आहेत, लिची, टरबूज, खरबूज, केळी, आणखी काय मला तर नावं पण येते त्या फळांची, चिकू, अशी कितीतरी प्रकारची फळं आमच्या घरी येतात. आणि काय सुंदर फळं आहे तोही. ते लिचीसुद्धा खाल्ली मी, किती छान आहे ती लिचीसुद्धा. हो, उन्हाळ्यात फळं खाल्ली पाहिजेत, फक्त उन्हाळ्यातच खाल्ली पाहिजेत असं काही नाही. परमेश्वराने प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या प्रकारची फळं निर्माण केली आहेत. कोणासाठी? आपल्यासाठी आणि पक्ष्यांसाठी. हो, पक्षी फळं खातात, पानं खातात, फुलं खातात आणि मस्त आपल्याला दृष्टी सुख देतात, मस्त फिरतात इकडे तिकडे. म्हणून मग हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात निसर्ग वेगवेगळ्या प्रकारची त्या त्या ऋतूनुसार फळांची निर्मिती करतो. ती माणसासाठी असते, म्हणून आपण ती फळं आपल्या उत्तम आरोग्यासाठी खाल्ली पाहिजे. हो की नाही? फळं खाल्लं की वजन वाढत नाही आणि भरपूर आनंद मिळतो. मग उन्हाळ्यात फळे ऐकायची कविता. हो, मी तुम्हाला माझ्याच कविता ऐकवते की नाही? ऐकवते. हो, उन्हाळा आल्यावरती जीव पाणी पाणी. बापरे बापरे, काल मी सांगले 10-12 ग्लास पाणी प्यायले असेल. सारखं पाणी, सारखा ग्लास भरलेला असतो म्हणजे. हो, आणि पाणी प्यायलं पाहिजे. हो, सध्या 41-42 सीट आहे. धुळे जिल्ह्यात 45 आहे, जळगावला 46 आहे. हे का घडत आहे? कारण आपण झाडं तोडतो फक्त, लावत नाही. आपण झाडं लावली पाहिजे. तोडली असतील, एक झाड तोडलं असेल तर 10 झाडं आपण लावली पाहिजे, तसं आपण करत नाही. म्हणून मग पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे आणि हीट वाढते आहे. म्हणून तुम्हाला त्या जुगजुगाडीत काय लिहिलं आहे मी, जिकडे तिकडे कॉन्क्रीट, म्हणून वाढते हीट. हो, हीट वाढते. आणि हीट कमी करायची असेल तर आपल्याला भरपूर झाडं लावायला हवी. झाडं फळंही देतात आणि एक झाड, लिंबाचं एक झाड, वडाचं एक झाड, पिंपळाचं एक झाड, 1 कोटी लिटर पाणी, ऐकताय ना, 1 कोटी लिटर पाणी आपल्या मुळाशी धरून ठेवतात. बापरे, बघा झाडं केवढं काम करतात. 1 कोटी लिटर पाणी, बापरे. आणि तेच पाणी मग आपल्याला जमिनीतल्या झऱ्यात, बोरवेलमधून, विहिरीतून आपल्याला मिळू शकतं. म्हणून मग अशी मोठी झाडं लावा, याचं कारण हे आहे. तर मग उन्हाळ्यात खूप फळं आलेली बाजारात, आम्ही त्याचा आस्वाद घेतो आहे, तुम्ही पण घ्या. काय काय फळं आहेत बघा बरं, बघूयात आपण उन्हाळ्यात फळ. उन्हाळा आल्यावरती जीव पाणी, पण हो सारखं पाणी प्यावं असं वाटतं. आईस्क्रीमच दिसते समोर, लिंबू सरबत आणि बघ आमच्या तावलं कसं हसलंय. आईस्क्रीमच दिसते समोर तिला सुद्धा आणि लिंबू पाणी त्याच्यावर सुटपिते. मठ टाकून घेते मस्त बोका आमचा बोकड्या. मठ टाकतो, लिंबू टाकतो आणि गटागटा आमचा मनीमाऊ पिऊन टाकते. अशी आहे ते मनीमाऊ आमची. उन्हाळ्यात किती फळं येतात बाजारात, खरंच उन्हाळ्यात किती फळं येतात बाजारात, असे वाटते तिथे जाऊन बसावी ती कात. टरबुजाच्या ढगावर बसावं, टरबूज कापावं आणि तिथेच मटामटा खाऊन टाकावं असं वाटतं. लाल फळं गोड गोड टरबूज घालते मोह, अर्थात त्या पुढे पाहिलं की तोंडाला कसं पाणी सुटतं. लाल फळ गोड गोड टरबूज घालते मोह, संत्री मोसंबी अंजीर, वाह वाह वाह. संत्री मोसंबी अंजीर सगळेच आमच्या घरी. अननस पाहून तर सुटते तोंडाला, आत्ताच तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आंबट गोड छान छान, त्याला काळं मीठ लावलं की आणखीनच छान.
अननस पाहून सुटते तोंडालाच पाणी, करवंदे काळी काळी डोंगरची ती राणी. सध्या तुम्हाला आदिवासी स्त्रिया पाटीमध्ये गोधडीत झाकून करवंद विकताना दिसतील. ती करवंद द्रोणात असतात जंगलातली आणि फार छान लागतात. छोटी छोटी फळं पण मधुर असतात. द्राक्ष किती गोड गोड, चिक्कूनी पपया हो, पपया पण आहेत, सध्या चिक्कू पण आहेत. खरबुजाच्या खाव्या वाटतात गरेदार बिया हो. खरबुजाच्या टरबुजाच्या बिया अत्यंत पौष्टिक असतात. बाजारात त्या हल्ली रोस्टेड करून पाकिटात मिळतात. मग आपण ताजा खायला काय हरकत आहे. आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये डांगर टरबुज खूप असतात. आमच्या बाया काय करतात, गाणीत त्या घालतात, बिया नळाखाली धरतात, धुऊन टाकतात आणि मस्त फडक्यावरती वाळवतात. घरोघर तुम्हाला डबे भरून या बिया दिसते आणि येणारा जाणारा प्रत्येक जण हातात बिया घेऊन रस्त्याने चालताना खाताना जाताना दिसतो. शिरपूरला एकदा मी गेले होते, रस्त्यावर बियांची फुलपटच फुलपटत, प्रत्येकाच्या हातात बिया आणि जो तो बिया सोलत खात खात तोंडात टाकत टाकत रस्त्याने चाललेला आहे. खाणंही होत आहे, चालणंही होत आहे, दोन्ही गोष्टी होत आहेत. पेरू आंबे या फळांची सुद्धा लयलूट. पेरू आंबे वा वा फळांची लयलूट, पाडाच येते आंबे खाऊन भरून जाते पोट. मला गंमत सांगते, गेले 8 दिवस थोडासा वारा आला की टप्पकन आमच्या दाराशी आंबा पडायचा, टप्पकन आंबा पडायचा, टप्पकन आंबा पडला की आमच्या तो पटकन बाहेर जायचे आणि घेऊन यायची. मस्त ताजा ताजा पिकलेला पाड झाडावरून पडलेला असायचा, तो धुऊन इतका मधुर इतका सुंदर. आंबा पडला रे पडला की तो गेली आणि ती घेऊन आलीच म्हणून समजा. आता काल आंबे काढले, आता काही पाड पडणार नाही, घरातच पिकतील. तृप्त होऊन जावे हे सारे खाऊन खाऊन, केव्हा येईन उन्हाळा असे वाटते राहून राहून. एरी उन्हाळ्याचा कितीही त्रास हो, कितीही हीट असो, फॅन लावावा लागतो, एसी लावावा लागतो, पण उन्हाळ्यात फळं खाण्याची खासच मजा असते. खरं की नाही बघ, आमचे तो मान हलवते. तृप्त होऊन जावे हे सारे खाऊन काय तो बरोबर आहे का? सांग सांग सांग मोठ्याने सांग, बरोबर आहे मी सांगते ते. ओ बघा, केव्हा येईन उन्हाळा असे वाटते राहून राहून. हो, या फळांसाठी तरी उन्हाळा लवकर यावा. भरपूर आपण आईस्क्रीम खावं. हल्ली गोळे मिळतात हो, बर्फाचे गोळे रसरशीत असते आणि हल्लीच्या जमान्यात ते पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले असतात, बर्फ तर असतोच असतो, वेगवेगळ्या प्रकारची पेय टाकलेली असतात रंगीत रंगीत अशी, हो की नाही? आणि हा भला मोठा गोळा खाऊन

0: प्रेम तब्येत ही चांगली राहते. एका मंडळी कळलं का? मग
1: तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. आपण गरिबी गरिबी गरिबी गरिबी म्हणतो, अहो ही गरिबी काय ते? माझा तर असा अनुभव आहे की कष्ट करणाऱ्याला कधीच गरिबी येत नाही. तो पोटभर भाकरी खातो म्हणजे खातो. कष्ट करणाऱ्याला कधीही गरिबी येत नाही. दिवसभरात तुम्ही 400-500 रुपये सहज कामात कमवू शकता. त्या 400-500 रुपयात पण 200 रुपये तुम्हाला समजा खायला प्यायला लागतील. 300 रुपये कमीत कमी तुमची बचत होऊ शकते. आणि काम करणाऱ्याला काम मिळतं तो शोधून काढतो. म्हणून माझी गरिबी आहे, माझा असं आहे, अजिबात रड गाणं गायचं नाही. तुमची गरिबी असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात लक्षात ठेवा. म्हणून कष्ट करा आणि पोटभर खा. वाटेल ते काम मिळतं, वाटेल ते काम करता येतं. फक्त तुमची इच्छा हवी. दगड फोडण्यापासून नांगर चालवण्यापर्यंत, काचा पुसण्यापर्यंत, रस्ते झाडण्यापर्यंत कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नाही. गाडगेबाबांना लाज वाटली का? रोज सकाळी हातात झाडू अनोळखी माणसाचं अंगण झाडायचं, लख करायचं. आणि तो दिल ती भाकरी हातात घेऊन झाडाखाली बसून खाल्ली की चालले पुढच्या दारी. बघा, दुसऱ्याचं अंगण स्वच्छ केलं स्वतःच नाही आणि मिळेल ती कष्टाची भाकरी खाल्ले. हळूहळू लोकांना त्यांची ओळख पटली आणि गाडगे बाबा फक्त गाडगा हातात असायचे, तेच ते डोक्यावर ठेवायचे, तेच रात्री भजनात वाजवायचे आणि लोकांची मन साफ करायचे. दिवसा लोकांचं अंगण साफ करायचं, रात्री लोकांचं मन साफ करायचं आणि समाज शिक्षण करायचं. असं करता करता गाडगे बाबांना समाजातून लाखो करोडो रुपयांच्या देणग्या मिळू लागल्या. कारण त्यांच्या लोकांचा विश्वास बसला आणि लाखो रुपये फाटक्या गुणीतून गाडगे बाबा कुठेही घेऊन जायचे. कोणालाही संशय आला नाही की गोणीत लाखो रुपये आहे. ह्या देणगीतून मिळालेल्या लाखो रुपयांनी गाडगे बाबांनी समाजामध्ये अनेक धर्मशाळा, अनेक फूल अशा प्रकारची आज सुद्धा काम करणारी अस्तित्वात असलेली अशा खुणा त्याने निर्माण केल्या. गाडगे महाराज फूल, गाडगे महाराज धर्मशाळा अशा तुम्हाला गावोगावी शहरोशहरी दिसतील. या लोकवर्गणीतून गाडगे बाबांनी बांधलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आळस माणसाचा शत्रू आहे हो, आळस माणसाचा शत्रू आहे. ऐका हा, फार वर्षांपूर्वी चंदनगड राज्यात सुरसेन नावाचा एक धनाढ्य शेतकरी राहत होता. त्याची कितीतरी एकर जमीन होती, कितीतरी माणसे त्याच्याकडे चाकरीला होती. त्याला 2 मुलं होती. ही कथा आहे मच्छिंद्र ऐनापुरे जत सांगलीचे. मच्छिंद्र ऐनापुरे हा अंक आहे माझ्याकडे मुलांचे मासिक 2024 आहे का. थोरगा मुलगा होता प्रवीण सेन, मोठा आळशी होता. आणि धाकटा मुलगा आर्यसेन मेहनती. हो, आर्यसेन मेहनती. सूर्यसेन थोरल्या मुलामुळे चिंतित होता. तो त्याला खूप समजून सांगायचा, परंतु त्याच्यावर काही एक परिणाम व्हायचा नाही. सूर्यसेनने त्याला सुधारण्यासाठी एक योजना आखली. त्याने सगळी जमीन आणि चाकर दोन्ही मुलांना समसमान वाटून दिले. राहायला देखील वेगळी घरे दिली. प्रवीण सेन आळशी असल्याने तो शेतात कधी जायचा नाही. फक्त त्याची माणसे शेतात जाऊन काम करायची. मालक शेताकडे फिरकत नसल्याने चाकर माणसे मनमानी कारभार करू लागली. साहजिकच यांचा परिणाम याचा परिणाम असा झाला की हळूहळू पीक उत्पन्नात घट येऊ लागले. प्रवीण सेनला आता गरिबीत दिवस काढावे लागले. धाकटा मुलगा आर्यसेन मात्र भल्या पहाटे उठायचा, शेतावर जायचा, आपल्या चाकर लोकांकडून काम करायचं. त्यांचे कष्ट पाहून चाकर माणसे देखील दिवसरात्र काम करायचे. शेतातली सगळी कामे वेळच्या वेळी व्हायची. आर्यसेन शेतात नवीन नवीन प्रयोग करायचा. अधिक अधिक काम करणाऱ्यांना चाकरांना बक्षीस द्यायचं, त्यामुळे त्यांना आणखी हुरूप यायचं. ते आपलेच शेत आहे अशा भावनेने काम करायचे. सगळ्या प्रकारची काळजी घेत साहजिकच त्याचा परिणाम असा होऊ लागला की उत्पन्नात भरघोस वाढ होऊ लागली. धनधान्यांसाठी घर भरून जाऊ लागले. काही दिवसाच तो पहिल्यापेक्षा अधिक मोठा

हा श्रीमंत शेतकरी बनला. एक दिवशी सुरेश यांनी दोघा मुलांना बोलावून घेतले. त्यांची ख्याली खुशाली विचारले. मोठा मुलगा म्हणाला, आपण माझ्यावर अन्याय केलाय. आपण आरएसएनला माझ्यापेक्षा आधी चांगली जमीन दिली आहे, पिकाऊ जमीन दिली आहे, त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढते. बघा, असे तसे आणखी आरोप करतोय, त्यामुळे त्याचे उत्पन्न भरपूर येते आणि माझे कमी येते. याचा परिणाम मी दिवसेंदिवस गरीब होत चाललोय. सुरेशन म्हणाला, मी दोघांनाही समान पिकाऊ जमीन दिली होती, समान पिकाऊ. तेच तुमचे भाग्य होते. त्याने मन लावून मेहनत केली, तू मात्र आळस केला. तुझ्या माणसाच्या जीवावर जगलास, त्यांनी मनमानी केली, त्यामुळे तुझं उत्पन्न घटत गेलं. उलट तुझा धाकटा भाऊ त्याच्या माणसांबरोबर काम करत राहिला, त्याची आणि शेताची काळजी घेत राहिला आणि त्याचे उत्पन्न वाढले. वडिलांच्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले. त्याला गरिबीचे कारण समजले. तो आपल्या माणसांसोबत शेतात काम करू लागला आणि मच्छिंद्र ऐनापुरांची कथा ही आपल्याला ऐकायलाही मजा येऊ लागली. माणसांवर शेतात काम करायला लागल्यावर काय झालं, मग त्याचंही उत्पन्न वाढू लागलं आणि आपल्यालाही मग आनंद होतो आहे. काय, कष्ट केल्याने माणूस मरत नाही. गरिबीने मात्र माणसाचं प्रचंड नुकसान होतं. आणि गरिबीला कारण काय असतं, आळस. हा बाजारात मिळतो का? नाही, तो तुमच्या अंगात असतो. त्याला काढून बाहेर फेका. आराम हराम है, आराम हराम है. आराम करायचा नाही, काम करायचं. रात्री फक्त आराम करायचा आणि दिवसा भरपूर कष्ट. भरपूर सध्या तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ते तुमचे कष्ट आहेत आणि त्याचं फळ तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. सध्या मामाच्या गावाला मजा करा, भरपूर आंबे खा, तब्येत सुधारा, नदीत पोहा, विहिरीत पोहा, तब्येत कमवा आणि ताजेतवाने होऊन आपल्या गावी शाळेत जायला परत या. बाय बेटांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, रिटायर्ड DFO, पार्किन्सन्स डिसीज असून सुद्धा, कार्डियक सर्जरी झालेली असून सुद्धा इतके पॉझिटिव्हली जगतात ते, त्याच्यासाठी परत परत परत आपण त्यांना बोलवत राहणार आहोत. प्रवीण दादा, राम राम. गाण्याने डायरेक्ट सुरुवात करायची, कोणतं म्हणताय?
1: जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ.
0: तो असं उडत उडत उडत तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर झालात, तर फॉरेस्ट ऑफिसर झाला तो अनुभव कसा होता?
1: फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे एक 2 वर्षाचं ट्रेनिंग केलं आम्ही बालाघाटला, आणि त्या ट्रेनिंगमध्ये जी घडण घडत गेली, म्हणजे लहानपणी कुठे शाळेच्या ट्रिपला जाता येत नव्हतं पैसे नसल्यामुळे, तर आमच्या ट्रेनिंगमध्ये जवळजवळ पूर्ण इंडिया फिरलो, ईस्ट इंडिया टूर, नॉर्थ इंडिया, वेस्ट, साऊथ, सगळं फिरलो.
0: आणि त्याच्यामध्ये पोस्टिंग होती तुमची ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग होती
1: ट्रेनिंगमध्ये?
0: ट्रेनिंगमध्ये
1: स्टडी टूर असायचा आमचा. ओके. तर तिथे पण आमचं पीचे महाराष्ट्राचे 17 लोक आम्ही, आणि तिथे MP चे 35, UP चे 12, राजस्थानचे 2-3. सुरुवातीला असं अंगात गरमी होती, त्यामुळे मारामाऱ्या हे सगळं व्हायचं, पण नंतर जेव्हा ट्रेनिंग संपलं तेव्हा एकमेकांना गळत गळून रडत होतो सगळे, की कधी भेटतो आपण आयुष्यात परत. आणि मग त्याच्यानंतर मग रेग्युलर रुटीन सुरू झालं, परमनंट डिव्हिजनला नोकरी झाली, मग फॉरेस्टचं प्लांटेशन. फॉरेस्टमध्ये पण रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मी रुजू झालो 1982 आणि 26 वर्ष म्हणजे 2008 रेंज फॉरेस्ट ऑफिसर होतो. त्याच्यामध्ये पण बरेच अनुभव आले, प्लांटेशनचं केलं, वर्किंग प्लॅन म्हणजे आमच्याकडे जी कार्ययोजना असते ते केले, रोजगार योजना केली, आणि आदिवासी पेट आपल्या पेट तहसूल सारख्या भागात काम केलं. 87 गोळीबार झाला, ते अतिक्रमण काढण्याच्या याच्यामध्ये. नंतर बरेच चांगले वाईट अनुभव आले. नंतर 2008 आयुष्यात एक मित्र आला मुंबईहून नाशिकला, नाशिकहून येत असताना एक फॉरेनर मला भेटला, त्याचं नाव अवी इलेट गिटलर होता. तो 28 वर्षाचा, मी 50 वर्षाचा होत्या.
0: अच्छा.
1: आणि बोलता बोलता त्याला नाशिक पाहिजे होतं, म्हटलं नाशिकला, तर सांगितलं बस जागा दिली बसायला, रिझर्वेशन नव्हतं. आणि त्याला म्हटलं 5 जानेवारीची गोष्ट, त्या दिवशी पहिली भेटतेची, 6 जानेवारीला मुलीचा वाढदिवस, त्याला म्हटलं येशील का वाढदिवसाला. मुलीचा वाढदिवस, मुलगी तेव्हा डिप्लोमाला होती.
0: ओके.
1: तर तो म्हणे, आणि खरंच आला, मला वाटलं मी सहज कॉलेज त्याला बोलू येईल का नाही माहीत नाही, पण आला तो त्याच्या मैत्रिणी बरोबर 2 दिवस राहिला. त्याला म्हटलं की 7 मार्चला माझा परत 50वा वाढदिवस आहे.
0: अच्छा.
1: तू येशील का? तर तो नेपाळमध्ये फिरत होता, 35 किलोमीटर बस प्रवास करत करत आला.
0: अरे बापरे.
1: त्या दिवशी पण सगळे ग्राउंडवरचे मित्र, मला सवय होती ग्राउंडवर, मला स्विमिंग सुद्धा येत नव्हतं, स्विमिंग मला ते ग्राउंडवरच्या मित्रांनी शिकवलं मला.
0: अच्छा.
1: बैदबी. मग तिथे आम्ही सगळे मित्र गोळा झालो, मग पार्टी ठेवली 50वा वाढदिवस. आणि योगायोग म्हणजे 2008 माझं प्रमोशन झालं.
0: ओके.
1: 26 वर्षानंतर असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून.
0: अच्छा.
1: मग त्या प्रमोशनच्या पार्टी, 50वा वाढदिवस, आणि त्या प्रोग्रामला सगळे माझे मित्र, डिपार्टमेंटचे काही नातेवाईक वगैरे असे सगळे. आणि मग हा आला तिथे, तर सगळे विचारायचे, मुलगा त्या फिजिओथेरपिस्ट होता तो, म्हणजे शिकत होता, तुमचा मुलाचा मला विचार, तुझा मित्र आहे का? नाही म्हणे, माझ्या वडिलांचा मित्र आहे. आमचे मित्र विचारायचे की हा वयाने लहान आहे वा, मुलाचा मित्र असेल, तर तो सांगायला माझ्या वडिलांचा मित्र आहे. आणि नंतर मग असिस्टंट कॉर्नर म्हणून जळगावला बदल पोस्टिंग झाली, 3 वर्ष तिथे काढले, 3 वर्ष धुळ्याला काढले, अतिक्रमण काढणं, वाघांची शिकारी पकडणं, वाघांची शिकार झाली होती, ते 2 आरोपींचे ते पकडले. नंतर अतिक्रमण झालं, तिकडे धुळ्याला सडगाव म्हणून एक काय आहे, 5 लोकांचं, 5 कट्टर लोक ते, 40-50 लोक, आम्ही 10-15 लोक, दगडफेक सुरू झाली आमच्यावर. आमची मुली 23 पहिल्यांदाच भरत झाल्या होत्या, फॉरेस्ट डिपार्टमेंट मुली नव्हत्या पूर्वी कधी.
0: अच्छा.
1: त्या मुली घाबरल्या, त्यांना सगळ्यांना काढलं, गाडीत बसवलं, सगळ्यांना स्कूल पोहोचवलं. तेवढं ते एक पारदी त्यांच्या मुलाला घेऊन आपटायला लागला होता. एक बाई त्याचं डोकं फोडून घेतलं आणि रक्त माझ्या अंगाला होतं की बाबा हिने आम्हाला मारलं म्हणता. मी काही बिझनेस, मी घाबरत नव्हतो. माझ्याजवळ आर्मीचे रिटायर्ड 25 लोक होते. एक्स आर्मी मन.
0: ओके. जॉबला.
1: हां, त्यांना डेली बेसवर लावलं होतं. तर ते फक्त माझे हुकमाचे वाट पाहिजे की तुम्ही आदेश द्या. आम्ही यांना SRP होती माझ्याजवळ. तर एकाने ते लहान मुलं उतरलं, दगडा आपटा लागला, म्हणजे यांनी मारलं मुलाला बा आमच्या.
0: बापरे.
1: तुम्ही त्याला धरून घेतलं जाऊन पटकन. आमचे सगळे लोक एकदम घाबरले, पण साहेबांनी धरून घेतलं, हे लोक मारतील आता त्यांना. ते मिलिटरीचे लोक उठले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली त्याला, खूप मारलं त्याला. मग तो एकदम दगड मारायला आला, त्याला म्हटलं मार मला, तू मला दगड मारला तर आमच्याकडे बंदूक आहेत, तू मरशील ते लोक मरतील, काय मिळेल तुला. त्याने पाहिलं साहेब काही घाबरत नाही, त्यांचं एक ते तंत्र असतं की मॉब सायकोलॉजी, दगड फेकायचे घाबरून
2: सोडायचं.
1: साहेब घाबरत नाही म्हटलं, त्याने दगड खाली टाकून दिला. साहेब म्हणे आमच्या लोकांना तुम्ही मारू नका, काही करू नका, आम्ही सगळं हे करतो. आणि गुळीगुळी परत नाही होऊन गेलं.
2: वा,
1: तेच मग तिथे जर ॲक्शन घेतली असती, लाठीमार करा,
2: हो ना,
1: मग बिघडला असता, पब्लिक चिडली असती,
2: काही
1: दगडफेक झाली असती, नाही जाऊन गोळीबार करा लागला असं. मग सगळ्या या गोष्टी टाळण्यासाठी माणसाने पॉझिटिव्ह भूमिका घ्यायची.
2: तुमचा स्वभाव का मायाला?
1: हां, मी म्हटलं काय, मी माणसं मारायला बंदुका ठेवलं नाहीत. आमचं स्थापन साहेब ऑर्डर द्या फायरिंगची, हे साहेब म्हणे तुम्ही, तुम्हाला पावर तुम्ही देऊ शकतात. म्हटलं नाही, आपल्याला माणसं मारायची नाहीत, आपल्याला जंगल वाचवायचं आहे. एखाद्या जीवाच्या पेक्षा ते फार मोलाचं नाही, पण जंगल वाचवणं गरजेचं आपलं, तर आपलं आपण कार्य करतो. मग त्याला मारलं होतं लोकांनी, त्या माणसाला, त्यांचं अँट्रोसिटी दाखल करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणत कलेक्टरवर, कलेक्टरवर मोर्चा नेला. कलेक्टर मला ओळखायचे, प्रकाश माझे होते त्या दुहायचे कलेक्टर. तर त्यांनी एस पीनं सांगितलं तुम्ही इन्क्वायरी घ्या याच्यामध्ये. आमच्या बॉसला म्हणे तुम्ही येऊ नका, पाटील साहेबांना पाठवा, मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेईल, व्हिडिओ पाहिजे काय ते. आणि साहेबांनी सगळी इन्क्वायरी केली, त्यात पाहिलं याच्यात त्यांचा काही दोष नाही, त्यांनी पब्लिकला पण सावरलं आहे आणि डिपार्टमेंटला पण वाचवलं आहे, त्यामुळे त्यांनी काही ॲक्शन त्याच्यावर घेतलं नाही. आणि मग ती पण केस निघून गेली. नंतर 6 वर्ष मग सब डिओ असिस्टंट कंट्रोल ऑफ फॉरेस्ट म्हणून राहिलो. आणि 2014 माझं प्रमोशन झालं, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर अँटी पोचिंग युनिट, म्हणजे
2: अच्छा अँटी पोचिंगला
1: शिकाऱ्यांची शिकार करायचं काम दिलं मला. आणि ती महाराष्ट्रातली एकमेव पोस्ट होती.
2: हो का?
1: हो, त्या पोस्टवर पण लोक जायला रिटायरमेंटवाले जायचे, किती जाऊन फक्त पगार घ्यायचं. 2 वर्ष लागले होते माझे, 2016 रिटायर होतो, 14 माझं प्रमोशन झालं. तर लोक म्हटलं काही नाही, आराम करा, तिथे जाऊन काहीच करायचं नाही. तिथे गेल्यावर गेलो ते लोक, मुंबईचे लोक सगळे, त्यावेळेला या साहेबाला काही माहीत नाही बा, हा इकडून आला आहे, याला काय बातमी मिळणार आहेत. मग तिथं पण मी गुन्हे पकडण्यासाठी माझं तंत्र वापरलं,
2: काय
1: क्राईम ब्रँचवाल्यांशी मैत्री,
2: ओके,
1: पोलीस क्राईम ब्रँच, नंतर कस्टम्स.
2: फॉरेस्ट ऑफिसरला ड्रेस असतो प्रॉपर?
1: रेंज ऑफिसर पण ड्रेस असतो.
2: नंतर तुम्ही सिव्हिल मध्ये असता?
1: नंतर सिव्हिल मध्ये असतो.
2: ओके.
1: आणि मग WC वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो म्हणून एक इन्स्टिट्यूशन, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. त्याच्यात मोरंक म्हणून एक साऊथ इंडियन होते, ते 3 राज्याचे बॉस होते, महाराष्ट्र, गोवा, गुजरात.
2: ओके.
1: तर ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना पण माझा स्वभाव आवडला. मग आम्ही 2 लाखावरून आरोपी जाऊन पकडले, 400 किलोमीटरवर भागायचे.
2: हो का?
1: हां. मगरीची 2 पिल्लं पकडले बसने प्रवास करत असताना, स्मगलिंग करताना. नंतर साप पकडले. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक विशेष म्हणजे की 2 लाखांवरून आरोपी शोधणं साधी गोष्ट नव्हती, त्यासाठी मला ते क्राईम कंट्रोल ब्युरोकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून प्राईज मिळालं.
2: अरे वा.
1: सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही चांगलं काम केलं गुन्हे कामात. त्यांचं पण मग स्टेट गव्हर्नमेंटने पण मला बक्षीस दिलं, सर्टिफिकेट, ॲप्रिशिएशन केलं माझ्या कामाचं. आणि विशेष म्हणजे माझ्या लाईफमधला जो आवडता हिरो आहे अमिताभ बच्चन, त्याचे लायसन्स मला द्यायची वेळ आली.
2: लायसन्स म्हणजे
1: त्याच्याकडे वाडवलांपासून वन्य प्राण्यांचे शाली होत्या.
2: अच्छा.
1: पूर्वी केलेल्या.
2: अच्छा.
1: तर ते डिक्लेअर करायचं 1972 कायद्याप्रमाणे, त्या डिक्लेअर करून त्याचं लायसन्स घ्यायचं असतं
2: डिपार्टमेंट. ओके ओके ओके.
1: ते लायसन्स 3-4 वर्षापासून आमच्या डिपार्टमेंट पडत होतं, पण सगळे लोक म्हणायचे की आम्ही तर आपल्याला कसं बोलायचं ऑफिसला.
2: अच्छा.
1: छोटी मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली, 31 मार्चला मी रिटायर होणार, 30 मार्चला त्यांनी अपॉइंटमेंट दिली आणि त्याचे लायसन्स दिले. त्याच्या घरी गेलो, त्यांनी सांगितलं चलो पहिले फोटो निघाल, म्हटलं नाही पहिले रजिस्टर पे साईन करो, बाद में फोटो. मग तो हसला, त्याला म्हटलं वो बोले पहिले उसकी साईन लेके आओ जिसे मेरे हाथ में आमली तो सारे वाटत आठवण करू शकते. तर त्यांना हसू आलं खूप की हा डायरेक्ट. म्हटलं मग सरकारी काम झालं, मग त्यांना नमस्कार केला आणि सांग युअर माय आयकॉन फ्रॉम द कॉलेज लाईफ. मग त्याने लगेच माय प्लेजर असं म्हणून त्याने एक घेतलं आणि फार मस्त. मग त्यानंतर मग मीन काळात 2001 साली मला अचानक एक आधार झाला, त्याचं नाव ITP, इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटिक पेनिक परपुरा. त्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी ज्या होत्या प्लेटलेट कमी व्हायला लागल्या. ग्राउंडवर फुटबॉल खेळतो मी 47 वर्षापर्यंत, तर अचानक काळा निघा पडायला लागला शरीर. डॉक्टर जिरे म्हणून आमचे धुळ्याचे आपल्या नाशिक हॉस्पिटलचे होते, ते म्हणे मला शंका येते की बा तुम्हाला ITP झाला आहे. ते सगळं टेस्ट केलं, ब्रोन मॅरो ब्लड कॅन्सर आहे का काय सगळं टेस्ट केलं, HIV नंतर आपल्या डेंग्यूचे वगैरे सगळं, पण काहीच नाही. हा हजार लाखात गेला होतो म्हणे. आणि प्लेटलेट फक्त 40,000 आले होते. सेकंड डेला 12,000 आले होते. मग ते प्लेटलेट द्यावे लागतात. त्या प्लेटलेट दिल्या 4-5 वेळा. तेव्हा सगळे ग्राउंडवरचे मित्र गोळा झाले ब्लड द्यायला. तेव्हा म्हणजे प्लेटलेट काढून प्रत्यक्ष माणसाला बसावं लागतं ते काढायला. त्या अशा 5 वेळा दिल्या त्यांनी. त्यातनं सावरकने मग डॉक्टर एम बी अग्रवाल म्हणून इन्स्टिट्यूट त्याला सुरुवात केली. आपले इथे डॉक्टर गोंधळे होते आणि त्यांनी मग त्यांच्या मार्गदर्शनाने मला ट्रीटमेंट चालू केली. 3 वर्षात 2005 मग माझं स्पिन काढून लागलं शरीरातलं.
2: अच्छा.
1: म्हणजे आता 20 वर्ष झाले मला शरीर स्पिन नाही.
2: ओके.
1: स्पिन म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती हे करा. मग मी म्हटलं काय आता आपण फाणूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे.
2: क्या बात.
1: त्या याच्याने म्हटलं आपण देवानेच आपल्याला फाणूस बनवलं आहे आणि तो संरक्षण करणार आहे तो जीवन आहे आता आपण कसं घाबरायचं. मग
2: नाही नाही पण अचानक हा आजार होतो काय स्प्रिन काढावं लागतं काय तेव्हा मनस्थिती काय होती.
1: घरच्यांची मनस्थिती फार खाली होती की आपण कोणाचं काही वाईट केलं नाही दिवस कशाला पाहायला हवेत. तिला म्हटलं काही चिंता करू नका ही परीक्षा पाहतोय देव आपली.
2: नाही पण तुमची मनस्थिती काय होती.
1: माझी काय नाही. तिला म्हटलं
2: तुम्ही इतकं रेडीली ऍक्सेप्ट केलं इतकं तुम्ही शांतपणे बोलताय एवढं तुम्ही रेडीली ऍक्सेप्ट केलं होतं.
1: येस.
2: काय बोलतं.
1: हॉस्पिटलमधनं पण मी घरी जायचो आंघोळीला आयसीयू ऍडमिट होतं.
2: कमाल राव.
1: डॉक्टर स्वतःचे कुठे गेले सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेत म्हणे ते. आणि नंतर ऑपरेशनला मग चेकअपला गेलो तेव्हा 1 लाखापर्यंत आले होते प्लेटलेट. एम बी अग्रवाल म्हणले की 5 पैकी 3 केसेस सक्सेस होतात. म्हटलं 5 पैकी 3 मध्ये मी आहे ना म्हटलं करून टाका ऑपरेशन.
2: इतकं पॉझिटिव्ह.
1: हां म्हटलं फक्त मी आता पैसे वगैरे काही आणलेले नाहीत. डॉक्टर म्हणजे तुम्ही चिंता करू नका बॉम्बे हॉस्पिटल ऍडमिट केलं त्यांनी. नंतर मग इकडे डी एफ ओ होते त्यांनी पण लगेच मंजुरी दिली. जी पी मंजूर केला शालक होते त्यांनी आले ते आले तिथे. आणि 23 फेब्रुवारीला मुलगा 12वीला मुलगी 10वीला मिसेस दवाखान्यात मी दवाखान्यात. तिला म्हटलं जा मुलांचा अभ्यास परीक्षा येतात. 12वीच्या परीक्षा 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या त्या फेब्रुवारी मार्चमध्ये. तिला परत पाठवून दिलं फक्त वाढदिवसाला केक घेऊन आली. 18 दिवस त्या ॲडमिट होतो. तर तेव्हा मित्र येऊन राहायचे कोणीही येऊन जायचं तिथे
2: मित्र परिवार पहिले बसून.
1: हो डॉक्टर रामराजे जे हॉस्पिटल ते यायचे. नंतर धुळेहून मित्र यायचे नाशिकहून मित्र यायचे. म्हणजे मी एकटा असा राहिलोच नाही कधी. एकटा आलं तर मात्र मग मुश्किल माझं जगणं.
2: हो
1: हो एकटा राहू शकत नाही.
2: आणि ते पहिल्यापासून ना.
1: पहिल्यापासून
2: केजीपासूनचे मित्र आहेत.
1: हो ते आहेत अजूनपर्यंत म्हणजे. आणि नंतर मग ऑपरेशन झालं मग परत पोस्टिंगला पण लाईट पोस्टिंग करा कुठे दवाखान्यात जाऊ नका स्मशानभूमीत जाऊ नका तुम्हाला इन्फेक्शन होईल. मग मी म्हटलं ठीक आहे तर थोडं पाळायचं. आणि आतापर्यंत ते कुठे जायला लागलो. मग कोरोना काळात तर सायकलवर फिरत होतो.
2: काय बोलतं
1: 10-15-20 किलोमीटर रोज फिरायचो. आणि पार्किंगसन डिटेक्ट झालं 2012 मला.
2: तेव्हा जॉब चालू होता.
1: चालू होता जॉब.
2: बापरे.
1: पार्किंगसन काय हेच माहीत नव्हतं मला आजार.
2: नाही मला एक सांगा पार्किंगसनची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला समजलं का.
1: नाही मुलीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये सगळ्यांना मी थकलेलं दिसायचो. तर आमचे शालकाचा मित्र म्हणे की जरा चेक करून घे मला शंका वाटते तब्येत बरी नाही. पण मला काय वाटतं मी आपलं नेहमी लाईफ जगायचो आपलं रेग्युलर. तर त्यांनी डॉक्टर बावीसकर आहेत आपले राहुल बावीसकर नाशिकमध्ये त्यांनी तपासलं. ते म्हणे पार्किंगसन आहे. म्हणजे पार्किंगसन काय असतं. काय नाही पार्किंगसनमध्ये थरथरकं बॉडी कंपवातसारखं बॅलन्स आणणं मसल स्टीप होणं आणि त्याला इलाज नाही येतो डिजनरेटिव्ह वाढत.
2: डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत.
1: मग असंच थोडा स्लोनेस वाढला. एकदा आमचा एक मित्र भेटला डॉक्टर नितीन कानडे. 40 वर्षानंतर तो कॉलेजवाला तुषार मी सध्या हॉटेल भेटला. काय म्हणतो तू असा स्लो का बरं झाला काय आवाज निघत नाही तुझा. म्हटलं मला पार्किंगसन झालं आहे आवाज पण कमी झाला होता. म्हणजे तू गाणे म्हणायला सुरुवात कर. म्हटलं गाणे आयुष्यात मी गाणे नाही म्हटलं. म्हटलं कधी नाही म्हटलं टी व्हीवर पाहायचं आणि फक्त गाणे म्हणायचे. गाणे म्हणतो तुझा आवाज निघेल. आणि मग त्याने सांगितलं पण क्लब जॉईन केला एक एन कार्यक्रम म्हणून जॉईन केला आपल्या इथे सिटी मॉलला.
2: मग तेव्हा आवाज गेला होता म्हणजे किती गेला होता म्हणजे शब्द कुठं होते.
1: शेजारी बसत ऐकवायचं नाही असं कान करून ऐकायला.
2: बापरे.
1: मग गाणे माझ्यासोबत केले तर ताल कुठे सूर कुठे संगीताचं नॉलेज नव्हतं ना. लोक असायचे त्यावेळेस काय गाणे म्हणतात बघ आवडायचे गाणे सगळे. लहानपणी माझ्याकडे तिथे 5 पैशाचे चोपड्या आहेत त्यासुद्धा असायचे. त्यासुद्धा सांभाळून ठेवलं होतं मी. पुस्तकं बाइंडिंग करून ठेवलं मी ठेवलं होतं कधी. तर त्यांनी मग मला ते गाणे माझ्यासोबत केले. मग हळूहळू सूर ताल एक एक शिकत गेलो. टोंगळे सर
2: नरेंद्र टोंगळे सर त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे की आपण.
1: हो ते ते
2: नाशिक रोड
1: ते मला गुरु भेटले.
2: जबरदस्त माणूस.
1: ते म्हणे तुम्ही क्लासिकल शिका. म्हटलं सर क्लासिकल मला अजून सारे गाम माहीत नाही. म्हटलं सूर माहीत नाही. नाही म्हटलं तुम्ही म्हणा मी गॅरंटी घेतो तुमची. मग त्यांनी माझी गॅरंटी घेतली. पहिली परीक्षा पास झालो प्रारंभिकची. सुगम संगीताची पण पहिली परीक्षा.
2: कधीची गोष्ट आहे
1: ही. आता 2018
2: 18 ची. अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये परत एक पार्किन्सन मध्ये टेबल टेनिस शिकायला, टेबल टेनिस येतो थोडं थोडं.
2: अच्छा.
1: मग ते खेळायला सुरुवात केली. पार्किन्सनचा पहिला वर्ल्ड कप 2019 साली झाला.
2: पार्किन्सन असणाऱ्यांचा वर्ल्ड कप
1: फर्स्ट इंटरनॅशनल. निनाद बेच म्हणून गिटारिस्ट आहेत मोठे.
2: अच्छा.
1: न्यूयॉर्कला त्यांनी अरेंज केलं होता.
2: ओके.
1: पण तिथे जायचं कसं, आदल्या वर्षी अमेरिकेला गेलो होतो मुलगी आणि जावई तिकडे होते. तर तिथं पण योग असा की तो जो मित्र झाला होता अमेरिकेचा
2: नाही का,
1: तो तिथे रिसिव्ह करायला आला न्यूयॉर्कला. त्याच्या घरी त्याने पार्टी दिली 25 लोकांना. त्याच्या नातेवाईकांना बोलवलं. माझे सासरे आहेत ते आता 92 इयर्स होते तेव्हा. आता त्याचे 99 चालू झालं. ते माझे प्रेरणास्थान आहे.
2: अच्छा.
1: त्यांची पॉझिटिव्ह मायेमध्ये आली असं म्हटलं चालेल.
2: ओके.
1: त्यांच्यावर पण आता पुस्तक प्रकाशित झालं एक.
2: अरे वा.
1: ते नावाने शिवाजी राजे आहेत.
2: हां.
1: शिवाजी पाटील त्यांना राजे म्हणतात सगळे.
2: ओके.
1: तर ते सुद्धा अमेरिकेत होते. मग त्याने ओळख करून दिली त्याच्या नातेकांशी. आम्हाला सेंटरला बसवलं. त्यावेळेला ते सगळे नाते माझे सासरे भाऊते आणि हे दीज आर माय इंडियन मदर अँड फादर ओळख करून देतात त्याच्या
2: नातेकांशी.
1: तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे असं की जो साधा समुद्र पलीकडचा माणूस
2: बघा ना,
1: त्याला किती अटॅचमेंट आहे आपली.
2: हो.
1: तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं सोडताना. जेव्हा मी अमेरिका सोडलं तेव्हा 3 महिने अमेरिकेत आलो. जावई पण मुलासारखे देत, मुलाचं लग्न झालं. तो सुनबाई पण एकदम मुलीसारखी मिळाली.
2: अच्छा.
1: खूप काळजी घेते ती पण.
2: ओके.
1: आणि मुलगा फिजिओथेरपी झाला.
2: ओके.
1: त्याने ब्रायन लारा, हमीश मार्शल, स्कॉट आहे त्यांच्यावर काम केलं.
2: अरे वा.
1: बाहुबलीची ट्रीटमेंट त्याने केली.
2: क्या बात है.
1: पहिला आयफोन त्याला ऋतिक रोशनने दिला इंडियात आला तेव्हा.
2: अरे बापरे.
1: पुणे एफसीला तो
2: काय नाव त्याचं,
1: डॉक्टर चेतन पाटील.
2: ओके.
1: आणि मुंबई सिटी 3 वर्ष त्यांनी काम केलं. आणि आता इथे त्यांनी क्लिनिक चालू केलं होतं. कर्मविनगरमध्ये राहिला. तिथे खाली पार्किंगमध्येच त्याचं क्लिनिक आहे.
2: ओके.
1: त्याला कुठे प्रचार करायची गरज पडली नाही, कुठल्या हॉस्पिटल जॉईनची गरज पडली.
2: अच्छा.
1: आता तो नसताना सुद्धा हॉस्पिटल चालू आहे. अजून तो कॅनडाला गेला, त्याला पेअरशिप मिळाली.
2: ओके.
1: सुनबाई लहान मुलाची डॉक्टर झाली, ती न्यूरोपेडिशियन झाली.
2: ओके.
1: वाडिया हॉस्पिटलला ती हेड ऑफ द डिपार्टमेंट होती.
2: अच्छा. मग दोघे गेले का आता कॅनडा?
1: दोघे गेले. नाती, दोन नाती आहेत छान.
2: अच्छा.
1: आणि मग ते तिकडे सुखी आहेत. मी जावई परत अमेरिकेत गेले. आणि विशेष म्हणजे करोना.
2: तुम्ही फक्त तुम्ही इकडे आहात.
1: मी आणि माझी मिसेस.
2: अरे वा.
1: म्हणजे माझा जर
2: आणि मित्र परिवार.
1: माझं जे मेन रहस्य जे जगण्याचं ती संजीवनी माझी.
2: क्या बात.
1: माझ्या बायकोचं नाव संजीवनी.
2: क्या बात.
1: तिच्याकडून संजीवनी मिळत राहते मला.
2: वा वा वा.
1: म्हणजे ती सगळ्या गोष्टीत मला प्रोत्साहन देते. राग पण करते, संताप पण करते, वेळ देत नाही घरात. गाण्यामध्ये वाहून घेतात, टेबल टेनिसमध्ये वाहून घेतात.
2: अच्छा.
1: आता मध्ये लडाखला फिरून आलो तेव्हा लोकांचं ऑक्सिजन कमी झालं. 82 झालं, माझा 98 होता.
2: काय बोलता.
1: हो. कोरोना काळात आमच्या घरात सगळ्यांना कोरोना झाला मला सोडून.
2: म्हणजे तुम्ही फिजिकली फिट होता तरी स्प्लिनचा हा त्रास झाला अचानक. मग डॉक्टरांनी कारण काय सांगितलं?
1: आयटीपी इडोपॅथिक थ्रोम्बोसिस. त्याला
2: इलाज कारणच नाही म्हणजे. कारण सांगताच येणार.
1: पार्किन्सनला कारण नाही तसं त्याला कारण. त्याला म्हटलं अशा आजारात दिले देवाने. कधीतरी लहानपणी मी मागणी म्हणलो की देशील तर असं काही दे की जे कोणाला नाही असं
2: ऐक.
1: ते पण मी फेस करायला तयार म्हटलं. पण दे मला ते. त्याने मान्य केलं असं तर माहीत नाही. पण मी त्याला काही घाबरलो
2: नाही. नाही पण तुला खरं सांगा, कधीच एक क्षण सुद्धा वाटलं नाही का मीच का?
1: आता बायपासचा पण तसं अचानक झालं.
2: म्हणजे आता हा दुसरी सर्जरी?
1: तिसरी.
2: तिसरी कोणची?
1: प्लेटलेटचा आधार होता तो पहिला.
2: हो.
1: ते 3 वर्ष त्याच्यावर स्टिरॉइडवर होतो.
2: हो.
1: तेव्हा तब्येत म्हणजे तुमच्यासारखी होती माझी.
2: हो ना.
1: गाल बी फुगलेले आहेत, तब्येत अशी फुडं पाहिजे लक्षात येणार नाही अशी. आणि मग ते स्टिरॉइड कमी झाले. पण हे बाकीचे आधार त्याच्यामुळे लागले असणं शक्यता.
2: हो शक्यता आहे, शक्यता आहे.
1: पण म्हटलं ठीक आहे ऍक्सेप्ट करायचं. पण ते ऍक्सेप्ट केलं असतं तर मी अमेरिकेला गेलो असतो का टेबल टेनिस खेळा.
2: किती चमत्कार आहे तो.
1: आणि गाणे म्हणू शकलो असतो का?
2: हो ना.
1: म्हणून मी ते ऍज अ बोन इन डिसगाइज, म्हणजे ब्लेसिंग इन
2: डिसगाइज.
1: ऍक्सेप्टेड माय डिसीज ऍज अ बोन इन डिसगाइज.
2: वा दादा, इंटरव्ह्यू घेऊ पुढच्या रविवारी. एक शेवटचा पाठ करू. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यावेळेस तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा.
1: येस.
2: आजार पण प्रत्येकाला स्वतःमध्ये असतात, फॅमिलीमध्ये असतात, मित्रांमध्ये असतात. तर त्याला कसं फेस करायचं? तुमच्या दृष्टीने खूप सोपं असेल ते, पण आमच्या दृष्टीने खूप अवघड आहे.
1: त्याचं पण उदाहरण देईन मी तुम्हाला.
2: येस.
1: नक्की देईन
2: मंडळी. पुढच्या रविवारी खूप महत्वाचा इंटरव्ह्यू, नक्की ऐका. राव राव मंडळी, भेटूया.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 237 शिकवण नाम 19 दशक. समास पहिला, लेखन क्रिया निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ब्राह्मणाने बाळबोध अक्षर सराव करून सुंदर घडवावं ते पाहिल्यावर चतुर लोकांना समाधान मिळतं. वाटोळं सरळ मोकळं काळ्याशाईचं काळं कुळकुळीत मोत्यांच्या माळांसारख्या ओळीत लिहिलेलं, एका ओळीत समांतर असा अक्षर, त्यातील अंतर काने मात्रे नीट असावेत. आडव्या मात्रा गोलाकार वेलांट्या नीट हव्यात. पहिलं अक्षर काढलं ते ग्रंथ संपेपर्यंत एकटाकी लिहिलं गेलेलं वाटावं. पाहत जावं असं अक्षर पाहिजे. अक्षराचं काळेपण, टाकाचा कडकपणा, वळण वक्राकार एकसारखे असावेत. ओळीला ओळीचा स्पर्श व्हायला नको. रफार मात्रा एकमेकाला छेद देणारे नको. खालच्या ओळीला वरच्या ओळीतील अक्षरांचा स्पर्श व्हायला नको. लांबट अक्षर नको. पानाच्या ओळी शिशाने रेखाटाव्या, त्यावर नेमकं लिहावं. ओळींचं अंतर दूर जवळ व्हायला नको. कुठं शोधलं तर अडायला नको. चूक शोधून सुद्धा सापडायला नको. वाचण्यालाही लेखकाची आवश्यकता नसावी. कोणालाही समजायला पाहिजे. ज्याचं वय लहान त्याने जपून लिहावं. लोकांना आवड निर्माण होईल असं करावं. तरुणपणी बारीक असणं चांगलं नाही, तसंच म्हातारपणी देखील. त्याप्रमाणे मधोमध लिहिलं पाहिजे. बाजूला मोकळी जागा सोडून मधोमध व्यवस्थित लिहावं. कागद संपतो तिथे मजकूर संपावा. अक्षर पुढे जाऊ नये. असा ग्रंथ जपून लिहावा की प्राणी मात्रांना हेवा वाटला पाहिजे. असा पुरुष पाहावा असं लोक म्हणतात. कायेला भरपूर कष्ट द्यावे, चांगली कीर्ती उरवावी, लोकांमध्ये आवड निर्माण करावी, चांगले जाड कागद आणावे, ते व्यवस्थित घोटावे, नंतर लिहिण्याची विविध प्रकारची सामग्री आणावी, सुरी कात्र्या समासाची पट्टी खळ घोटण्यासाठी चिवट घोटा, नाना साधनं आणावी, नाना देशातून बोरू आणावे, घट्ट बारीक सरळ असे बोरू घ्यावे, नाना रंगांचं नाना जिन्नस आणावे, टाक रेखाटनं शिसलोळ्या म्हणजे पेन्सिली आणाव्या, चुकलं तर दुरुस्त करण्यासाठी हिंगूळ आणावं म्हणजे रबर, शाई असते ती भिजवावी वाळवावी, सुरत मलबार इत्यादी बंदरावरून आणलेल्या काळ्या फळ्या घोटून घ्याव्या, त्याच्यावरची नाना दर्जाची उच्च चित्र चितारावी, नाना कापडं सिंदूर वर्णाची मेणकापडे पेट्या कुलपे याच्यामध्ये पुस्तकं व्यवस्थित ठेवावी, अशा तऱ्हेने पुस्तकांची चांगली काळजी घ्यावी असं समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंतासाठीच आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमानं सत्यच मानत असतो. जे चिरकाल राहतं तेच खरं सत्य आहे. आपला मार्ग चुकला आहे एवढं जरी समजलं तरी सत्याकडं जाता येतं. मन विषयाकडं लावून समाधानाचा अनुभव येणार नाही. समाधान जिथं भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडत नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडत नाही, ह्याला काय करावं? जे अनुभवानं खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात, आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्य आहे हे प्रत्ययाला येतं. आपलं समाधान का बिघडतं? आज आहे त्यापेक्षा निराळा असावं असं वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथं ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये ते कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळं ती स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीनं आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठी आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते आणि म्हणून नामच सर्वस्व मानावं. नामात काय आहे ते घेतल्यानंच सगळं काही कळून येतं. तीर्थक्षेत्रामध्ये किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं, आणि हे नामस्मरणाच्या योगानंच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे.

0: की जीवन स्मरण जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 32। प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा पुढील भाग। मंदिरातील अधिकारी रामकृष्णांना विचारत, हे तुझं काय चाललं आहे? केव्हा पूजा प्रार्थना तर केव्हा काहीच नाही, असं का? तेव्हा रामकृष्ण म्हणतात, आत प्रार्थना उमरली की पूजा आपोआप सुरू होते। बालमित्रांनो, ही वाक्ये डोक्यावरून न जाता हृदयातून जायला हवीत। प्रार्थनेची जागा रिकामी आणि नुसती हाताने पूजा करतोय, तस्वीरी फोटो पुसतोय, फुलांचे हार चढवतोय, सगळं वरवरच, आत प्रार्थना नाहीच। आज तुमच्या या वयात यातला सखोल विचार चिंतन तुम्हाला कितपत कळेल हा भाग वेगळा आहे, पण इतकं तरी कळेल ना की शुभ विचारांनी, पवित्र इच्छेनं, कृतज्ञतेनं मन भारावलेलं असलं की ती मनाची अवस्था म्हणजेच प्रार्थना होते। रामकृष्ण परमहंस एकदा नरेंद्रला म्हणाले, जा काली मातेपुढे उभा रहा आणि प्रार्थना कर, काय हवंय ते माग। दोन चार वेळा नरेंद्र मंदिरात गेला आणि परत आला। रामकृष्णाने विचारलं, मागितलंस का काही? नरेंद्र म्हणाला, नाही। की रामकृष्ण त्याला पुन्हा गाभाऱ्यात पाठवित असत। असं अनेकदा झालं। शेवटी नरेंद्र गहिवरून आपल्या गुरुवर्यांचे चरण पकडून म्हणाला, काय सांगू गुरुवर्य, काहीतरी मागायला म्हणून माता कालीच्या समोर जातो खरा, पण ते तेज, ते चैतन्य पाहून काय मागायचं ते ध्यानातच राहत नाही। मित्रांनो, हे समोरच्या तेजात विरघळून जाणं, एकरूप होणं म्हणजेच प्रार्थना होय। विश्वात भरून उरलेल्या या चैतन्याकडे जाण्यासाठी आपल्या शब्दरूप प्रार्थना सुद्धा एक दिव्य जिना होतात, पाऊलवाटा होतात। तपस्वी संतांचे हृदय ज्यात ओवले आहे असे शब्द सामर्थ्यशाली असतात। कुठलीही कविता काही प्रार्थना होत नाही, ज्या शब्दावलीत या सर्व विश्वाचे मंगल होवो हा ध्यास आहे, तेच शब्द तीच प्रार्थना म्हणून आपण म्हणत असतो। रामदास स्वामींची करुणाष्टके, मनाचे श्लोक यांचं वाचन, सतत स्मरण याच वयात केलं पाहिजे। मनाला उद्देशून संत रामदासांनी जो उपदेश सर्व संस्कार करून इच्छिणाऱ्या मनांना केला आहे तो तुम्ही सर्वांनी रोज प्रार्थना म्हणून म्हटला पाहिजे। सर्व समाजच अंतर्यामातून सुंदर व्हावा या वत्सल भावनेने रामदासांनी हे मनाचे श्लोक रचले आहेत।

करावे हे मनाला केलेले सांगणे सर्वांसाठी आहे. जे आपण मनाला सांगू समजावू तसेच ते होत जाते. आज विश्वात खोटारडेपणामुळेच अशांती बाजली आहे. जो तो सगळेच खोट्याने वागतात. मी एकटा खरे वागून काय होणार आहे या विचित्र तर्काने वागतो आहे. शेवटी मन जर सुंदर तरच जगही सुंदर. अशी सुंदर मनांची माणसं एकत्र यावीत यासाठी मनाच्या श्लोकांसारखी सुंदर प्रार्थना नाही. प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा उर्वरित भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 11 वाजता. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, सृष्टीच्या अविरत प्रवाहाचं गूढ सृजनाच्या सोहळ्यात दडलेलं आहे. त्यासाठी प्रकृती पुरुष, नर मादी, स्त्री केसर, पुकेसर यांच्या संयोगाची प्रक्रिया ही नैसर्गिक योजना त्या सृष्टी निर्मात्यानं केलेली आहे. लिंगभेद आणि त्या भेदाच्या संयोगातून स्त्री वा पुरुष ही ओळख सांगणाऱ्या नव्या जीवाचा जन्म होतो. हा खरोखरच मित्रमैत्रिणींनो निसर्गाचा विस्मित करणारा आविष्कारच आहे, नाही का? पण काही वेळा काय होतं, तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या बाबतीत काहीतरी गफलत होते म्हणा किंवा दैवभोग म्हणा. जन्माला आलेल्या जीवाच्या लिंगाची निश्चित आणि स्पष्ट अशी ओळख होत नाही, आणि कधी कधी ही अशी निश्चित ओळख असली तरी त्या शारीरिक ओळखीशी विरोधी अशी मनाची ओढ त्या व्यक्तीला लागते. पुरुष ही शारीरिक ओळख असणाऱ्याला स्त्री म्हणून जगावं वागावं असं अगदी मनापासून वाटतं, आणि मग स्वाभाविकच तन आणि मन अशा दुधारी कात्रीच्या कचाट्यात ती व्यक्ती अडकते. मनातलं उघड करता येत नाही, आणि उघड आहे ते स्वीकारायला मन तयार नसतं. अशा या रस्सीखेचीतून मग निर्धारानं मनाचा कौल मानून गणेश ते गौरी हा आयुष्यातला खडतर प्रवास अगदी यशस्वीपणे पार करताना सौदामिनीच्या तेजानं तळपणारी आणि त्यातून आपल्यासारख्या मनस्थिती अनुभवणाऱ्यांसाठी एक नवी वाट मोकळी करणारी अशी एखादी गौरी सावंत निर्माण होते. एक तृतीयपंथी ट्रान्सजेंडर. तृतीयपंथी खरं तर बोली आणि रूढ भाषेत बोलायचं झालं तर हिजडा. अहो, नुसत्या शब्दोच्चाराबरोबरही मन शांतम पापम म्हणत. ज्यांचा स्पर्श राहू द्या हो, दर्शनही मनामध्ये घृणा अवहेलना या भावना डोळ्यातून आणि कृतीतून व्यक्त करतात माणसं. आपली माणुसकी संपते आणि त्यांच्या माणूसपणाचाही आपल्याला विसर पडतो असे हे तृतीयपंथी. स्त्री पुरुष ही स्पष्ट ओळख सांगणाऱ्या समाजातलाच खरं तर एक घटक, नाही का? काहीही अपराध नसताना एक उपेक्षित अस्पृश्यांसारखं वाळीत टाकलेलं वंचिताचं आयुष्य भोगणारा एक समूह. अशा या व्यक्तींना कुटुंबाचीच दारं जिथं बंद होतात तिथं प्रस्थापित समाजाकडून समजून घेणं आणि सामावून घेणं या गोष्टी ही अपेक्षा फारच दूरची, नाही का? मग सिग्नलवर, बस स्टँडवर, गर्दीच्या ठिकाणी टाळ्या वाजवून चार पैसे मिळवत पोटाची खळगी भरणारे हे तृतीयपंथी आपल्याला जथ्यानं दिसतात. पण या समूहातलंच एक असलेल्या गणेशचा पिंड मात्र वेगळा होता, आणि म्हणूनच 15व्या वर्षीच गणेशनं फक्त 60 रुपये घरातून घेऊन घर सोडलं आणि मुंबई गाठले. खरं तर गणेशचा जन्म एका खात्या पित्या घरात एका पोलीस अधिकाऱ्याच्या पोटी झाला होता 22 जुलै 1980 ला. तो मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून. सुरेश सावंत यांना पहिल्या मुलीनंतर झालेला हा मुलगा. 7व्या वर्षीच गणेशच्या आईनं जगाचा निरोप घेतला. अर्थात हा कायमचा निरोप घेण्याआधी गर्भावस्थेतच ह्या जीवाचं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी आई गर्भपाताच्या प्रयत्नात होती. पण म्हणतात ना,
स्वर्गीचं बळकट तर गर्भीचं बळकट. पुढं आजीनंच गणेशला वाढवलं. सगळ्यांसाठी मुलगा असलेल्या गणेशची ओळख मानायला गणेशचं मन मात्र मुळीच तयार नव्हतं. आणि मग मनाची ही ओढ कृतीतून दिसत गेली. गणेशला मुलींशी मैत्री करायला आवडायचं, त्यांच्यासारखं बुडकिली घेऊन घरघर खेळायला अगदी मनापासून आवडायचं, नटायला साडी नेसायलाही आवडायचं. आणि त्याच्या लकबी चालण्या बोलण्याचा ढंग हा बघणाऱ्यांना एक टिंगळ टवाळीचा विषय व्हायचा. त्याच्या बायलेपणाची शिक्षा मग दादांच्या मनस्थापामुळं त्याला फटके खाऊन भोगावी लागायची. शेवटी सहनशक्ती संपताच गणेशनी घर सोडून मुंबई गाठली. उपासमार, बेघर अवस्था अशा ह्याच्यात दिवस काढणाऱ्या गणेशला त्याची या जातीचे मिळाले ते हमसफर या संस्थेमध्ये. लक्ष्मीनारायण त्रिपाठी सारख्यांच्या रूपामध्ये एक भक्कम आधार मिळाला. गणेशची मनस्थिती आणि पिंड समजून घेऊन त्याला घडवण्यासाठी आणि घडण्यासाठी त्यांनी भक्कम आधार दिला अशोकराव कवी यांनी. आणि म्हणूनच गौरी आजही त्यांना गुरु मा म्हणतात. इतरांप्रमाणे भीक मागण्यासाठी टाळ्या वाजवून कमाई करणं हा गणेशचा स्वभाव नाही हे गुरुमाऊलींनी ओळखलं. आणि मग सेक्स वर्कर्स एरियामध्ये मोफत कंडोम वाटप, त्यांचे मेडिकल चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात नेणं आणि त्यातून स्वकष्टाची कमाई करून उदरनिर्वाह करण्याचा मार्ग गणेशला त्याच्या गुरुमाऊलींनी दाखवला. स्त्री म्हणून ओळख नक्की करायचीच हा निर्धार मात्र गणेशचा ठाम होता आणि दिवसेंदिवस तो पक्का होत गेला. चार पैसे गाठीला आल्यानंतर मग गणेशनी त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. दाढीसारख्या पुरुषी ओळख सांगणाऱ्या गोष्टीची ओळख पुसून टाकण्यासाठी मग एक एक हेअर कटिंग करणं आणि त्यावेळी होणाऱ्या असह्य वेदना भोगणं याबरोबरच स्त्री रूपासाठी आवश्यक ते औषधोपचारांपासून तो लिंगछेदाच्या शस्त्रक्रियेपर्यंतचा शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत क्लेशकारक असा प्रवास आणि तोही दीर्घकालीन गणेशनी पार केला. तो करत करत गणेशनी अखेर साध्य सिद्धीस नेलं आणि नामांतरासह रूपनामाचं एकत्व सिद्ध करण्यासाठी नवी ओळख सांगण्यासाठी गणेश सावंतची गौरी सावंत झाली एक ट्रान्सजेंडर. आपल्यासारख्या समदुःखींनी स्वावलंबी व्हावं, भीक मागणं किंवा सेक्स वर्क करणं यापेक्षा माणूस म्हणून स्वकष्टानी कमाई करावी आणि मनापासून माणूस म्हणून जगावं यासाठी पुढं आपलं सगळं आयुष्य आज तागायत गौरींनी समर्पित केलंय. समाजात वावरण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करताना सामाजिक पातळीवर आणि शासकीय पातळीवर सुद्धा एक माणूस म्हणून या देशाचा नागरिक म्हणून ह्या आपल्या समदुःखी सहकार्यांना गौरीने हक्क मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आणि तिच्या या लढ्याला हळूहळू यश येत गेलं. जवळपास 2 तपोजक कामासाठी आयुष्य समर्पित केलेल्या गौरी यांना आजही त्यांच्या कुटुंबानी काय किंवा त्यांच्या तृतीयपंथी समूहानी काय पूर्णपणे स्वीकारलेलं नाही ही मात्र गौरी यांची खंत आहे. अर्थात मनाची ही खंत मनात ठेवूनच गौरी यांनी या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि मग त्यातूनच सखी 4 चौघी ही NGO त्यांनी स्थापन केली. त्याच्या त्या अध्यक्ष आहेत.
ही संस्था तृतीयपंथी आणि एड्सग्रस्तांसाठी मदतीचा भक्कम आधार आहे. सेक्स वर्कर्ससाठी शिबिरं घेणं, समुपदेशन करणं, मोफत कंडोम वाटप करणं, त्यांना आरोग्य सेवेसाठी मदत करणं, अशा तऱ्हेचे सहकार्याचा हात गौरी आज आपल्या ह्या समदुःखी बांधवांना देत आहे. गौरीनं आजी का घर या संस्थेमध्ये 20 सेक्स वर्कर्सच्या मुलांचं शिक्षण, आरोग्याची जबाबदारी घेतली आहे. KBC मध्ये मिळालेल्या बक्षिसाच्या 25 लाखांची देणगी ही ह्याच कार्यासाठी त्यांनी समर्पित केली. मुलांचं शिक्षण, आरोग्याची जबाबदारी तर त्या पेलतातच, पण त्याचबरोबर तृतीय पंथीयांना आधार कार्डासह मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्कही मिळवून देण्यासाठी गौरी कटिबद्ध आहे. नागरिक म्हणून कायदेशीर शिक्का मोर्तब त्यांच्यावर व्हावं, दत्तक घेण्याचा अधिकार त्यांना मिळावा, अशा अनेक अंगांनी गौरी आज कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनानं आपल्या राज्य निवडणूक आयोगात त्यांना सद्भावना राजदूत म्हणून नियुक्त केलं. अर्थात गौरी सावंत यांच्या लढ्याचं हे व्यक्तिशः यश असलं तरी सुद्धा तृतीयपंथीयांच्या कायदेशीर हक्कासाठी उचललेलं त्या लढ्यातलं हे एक यशस्वी पाऊल आहे. गौरी यांची स्त्रीत्वासाठी असलेली ही ओढ ना केवळ स्त्री देहरूपासाठी नव्हती, तर स्त्रीच्या अंतरातल्या निखळ मातृत्वाची ती ओढ होती. आणि एकदा एका प्रसंगी ती सहज व्यक्तही झाली होती. साधारणपणे लहान मुलांना विचारला जाणारा एक अगदी कॉमन प्रश्न, मोठेपणी तू कोण होणार? गौरीलाही हा प्रश्न, सॉरी गणेशलाही हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ताडकन गणेशनी उत्तर दिलं, मोठेपणी मी आई होणार. गणेशच्या या उत्तरावर प्रतिक्रिया म्हणून त्याची टिंगल, चेष्टा आणि कुत्सित अभिप्राय मत जाहीर करण्यात लोकांनी मागे पाहिलं नाही. पण गणेशची गौरी झाल्यावर गायत्रीला दत्तक घेऊन आपलं आई होण्याचं स्वप्न गौरीनं सत्यात उतरवलं. आज डॉक्टर गायत्री आणि मम्मी गौरी आई आणि मुलीच्या नात्याचं एक अनोखं प्रतीक आहे, जे विक्सच्या जाहिरातीतून सगळ्या जगापुढे आलं. अर्थात हे आईपण मिळवण्यासाठीही गौरीला लढा द्यावा लागला. आणि मग गौरीची दत्तक आई म्हणून कायदेशीर मान्यता त्यांनी मिळवली ती 2008 मध्ये. आई होण्यासाठी मुलाला जन्म देणं हे नगण्य आहे, त्यासाठी काळजातल्या मायेच्या जिवंत झरा हीच खरी आई होण्याचा निकष आहे, असं म्हणणाऱ्या गौरी यांनी आपल्या वर्तनातून, कृतीतून हे उदाहरण जगापुढे ठेवलं. गणेश सावंत ते गौरी सावंत या क्रांतिकारक संघर्षमय प्रवासातले परस्पर विरोधी अनेक असे अनुभव त्यांनी घेतले. अहो जिथं या लोकांचा स्पर्श काय, सावलीही टाळणाऱ्या समाजात आज गौरी सावंत एक सेलिब्रिटी म्हणून मानल्या जातात. TDDX या टॉक शो मध्ये असेल, अनेक यू चॅनल्स वर असतील, गौरी आपल्याला भेटतात. फॅशन शोज मध्ये रंगमंचही त्यांनी गाजवलाय. एकेकाळी त्यांचा स्पर्श टाळणाऱ्या समाजात आज KBC सारख्या शोत बिग बीशी त्या हस्तांदोलन करताना दिसतात. गौरी द अर्ज टू फ्लाय यासारखं पुस्तक रिदम वाघोलीकरांनी त्यांच्यावर लिहिलंय. हा केवळ दैवयोग नाही बर का मित्रमैत्रिणींनो, ही आहे एका योगिनीची खडतर तपश्चर्या, जिना आपल्या सौदामिनीसारख्या तेजानी आणि निरलस समर्पणाने प्रस्थापित समाजाचं माणूसपण जागवलं आणि तृतीय पंथीयांमधलं स्वत्वही चेतवलं. अशा ह्या
सौदामिनी समर्पिता गौरी सावंत यांच्या कार्याला हॅट्स ऑफ. पुन्हा भेटूया मित्रमैत्रिणींनो अशाच एका नव्या सौदामिनी समर्पितेला.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण प्रवास करत आहोत जर्मनी येथे. जर्मनीची भ्रमंती करताना या देशाने केलेली प्रगती पाहून आणि हा एक विकसित देश म्हणून खरंच कौतुक करावंसे वाटते. भूतकाळात रक्तरंजित इतिहासाची पार्श्वभूमी असतानाही या देशाने वर्तमानात मारलेली भरारी पाहण्यासारखी आहे. आज जर्मनी हे सार्वभौम राज्य म्हणजे कुलगुरूंच्या नेतृत्वात संघीय संसदीय प्रजासत्ताक मानले जाते. मजबूत अर्थव्यवस्था असलेली ही एक महान शक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि GDP नुसार जगातील 4th अर्थव्यवस्था आणि PPP नुसार 5th अर्थव्यवस्था आहे. कित्येक औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता म्हणून जगातील 3rd निर्यातदार आणि वस्तू आयात करणारा हा देश आहे. अत्यंत उच्च दर्जाचे जीवनमान असलेला एक विकसित देश म्हणून हा देश जगात प्रसिद्ध आहे. या देशात अलीकडे भारतीय रहिवाशांची संख्या वाढत आहे आणि मला भेटलेली मराठी माणसं या देशात प्रगती करून आपले नाव उज्ज्वल करत आहेत हे मला लक्षात आले. असो, आपण जर्मनीचा प्राचीन इतिहास पाहिला तर शास्त्रीय पुरातन काळापासून विविध जर्मन जमाती आधुनिक जर्मनीच्या उत्तर भागात येऊन वसले आहेत. 100व्या शतकात मंडळी जर्मनी या नावाच्या प्रदेशाविषयी माहिती सापडली. 10व्या शतकापासून जर्मन प्रांतांनी रोमन साम्राज्याचा हा मध्यवर्ती भाग बनवला होता. 16व्या शतकादरम्यान उत्तर जर्मन प्रदेश प्रोटेस्टंट सुधारणेचे केंद्र बनले. रोमन साम्राज्याचा नाश झाल्यानंतर 1815 जर्मन कॉन्फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यानंतर 1848 ते 1849 दरम्यान जर्मन क्रांतीमुळे फ्रँकफर्ट संसदेने मोठे लोकशाही हक्क स्थापित केले. त्यानंतर 1871 बहुतेक जर्मन राज्य प्रशिया बहुल जर्मन साम्राज्यात एकत्र आली तेव्हा जर्मनी हे एक एकसंघ राष्ट्र बनले. आता जर्मनिया ह्या लोकांविषयी माहिती सांगते. हे नाव रोमन लोकांनी राईन नदी ते उरल पर्वतांमधील भूभागाला दिले होते. परंतु असे लक्षात येते की जर्मनी हे नाव बहुत करून इंग्लिश भाषिक किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशात वापरले गेले होते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख डॉयचलँड या नावाने करतात. जर्मनीच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती मिळाली नाही पण जर्मनीचा ज्ञात इतिहास रोमन साम्राज्याबरोबर सुरू झालेला दिसला. रोमन साम्राज्याआधी जर्मनिक टोळ्यांचे जे वास्तव्य होते त्या टोळ्यांचा वावर स्कॅन्डिनेव्हिया डेन्मार्क उत्तर जर्मनी व पोलंडच्या भागात होता. रोमन सम्राट ऑगस्टसच्या नेतृत्वाखाली पब्लियस क्विंटिलियस वारसाने जर्मनीच्या भागात आक्रमणे सुरू केली. साधारणपणे 2ऱ्या शतकात जर्मनिक टोळ्या राईन नदी व डोनाऊ नदीच्या खोऱ्यात आल्या. 3ऱ्या शतकात अल्मानी फ्रांक सँक्सन थुरिंगी अशा अनेक जर्मन टोळ्यांचा उदय झाला. 9व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत जर्मनी हा रोमन साम्राज्याचा भाग होता. याची स्थापना रोमन सम्राट शार्लमेन याने केली होती. हे साम्राज्य 1806 विविध प्रकारे अस्तित्वात होते. उत्तरेस आयडर नदीपासून दक्षिणेस भूमध्य समुद्रापर्यंत भूप्रदेश व्यापलेल्या या साम्राज्यास जर्मन राष्ट्राचे पवित्र रोमन साम्राज्य असे देखील म्हणत असत. आता अलीकडे 1818-1819 क्रांतीनंतर साम्राज्याची जागा संसदीय वायमार प्रशासकाने घेतली. 1933 नाझींच्या सत्तेमुळे जबरदस्तीने हुकुमशाही, दुसरे महायुद्ध आणि होलोकॉस्टची स्थापना झाली. युरोपमधील दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आणि मित्र राष्ट्रांच्या उद्योगाच्या कालावधीनंतर म्हणजे शीतयुद्धाच्या काळात जर्मनीची फाळणी झाली मंडळी आणि दोन नवीन जर्मन देश स्थापन झाले हे आपल्याला माहीतच असेल. त्यावेळी त्यांना पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी या नावाने ओळखत असत. आता पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासाठी बर्लिनमध्ये भिंत बांधली गेली होती. हा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. 1889 क्रांतीनंतर मध्य आणि पूर्व युरोपमधील साम्यवादी राजवट संपली आणि बर्लिनची भिंत पाडली गेली. 3 ऑक्टोबर 1990 रोजी देशाचे पुन्हा एकत्रीकरण झाले. हा सगळा इतिहास मला सुप्रसिद्ध बर्लिनच्या भिंतीसमोर उभे राहिले असताना आठवत होता आणि मन काहीसे विषण्ण होत होते. असो, आज जर्मनीचे सार्वभौम राज्य संसदीय प्रजासत्ताक आहे. मजबूत अर्थव्यवस्था असलेली ही एक महान शक्ती आहे याचा आनंद वाटतो. मंडळी, या देशात आल्यावर विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर या इतिहासाच्या खुणा कुठेही दिसत नाहीत याचे वाईटही वाटले आणि आनंदही झाला. महायुद्धानंतर किंवा अनेक युद्धानंतर बेचिराख होऊन पुन्हा उठून उभे राहणे आणि शहरातील लोकांचे, जनजीवनाचे, शहरांचे, गावांचे पुनर्स्थापन करणे ही साधी गोष्ट नाही. ही गोष्ट या लोकांनी साध्य करून दाखवली आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न, कामाच्या ठिकाणी मेहनत करताना दिसतो. लोकसंख्येवरील नियंत्रण, रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणांची शिस्त आणि नियमन पाहताना प्रेरणा मिळत राहते यात शंका नाही. आता ह्या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. आजच्या भागात मी आपला निरोप घेते. यापुढील भेट देण्यासाठी भेटूया याच वारी, याच वेळी.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, सुमती पवार हिअर. हो, नेहमीप्रमाणे रविवारची आपली यात्रा. हो, मग सुट्ट्या लागल्या आहेत ना. किती मुलं मामाकडे गेले, गावाला गेले, आई पण गेली आहे मायरपणाला. हो, नेहमी तुमची शाळा असते, अभ्यास असतो, क्लासेस असतात, आईबाबांना पण तुमच्या वयकोटे घराबाहेर पडताच येत नाही. तुमचे संधे साधून आई पण मग भावाकडे आणि तुम्ही मामाकडे मज्जा करून येता. हो, एवढे सुट्टीचे 8-15 दिवस जे महिना असेल तो हाती लागतो आणि पुन्हा मग आपण आपल्या कामाला आपल्या घरी येतो. हो की नाही? हो, असंच चालतंय. मग मामाच्या गावाला आहात का? मी कल्पना करते आहे तुम्ही मामाच्या गावाला आहात असं, खरं आहे ना? मग आता तुम्ही जर मामाच्या गावात असाल तर मामाचं गाणं ऐकायलाच पाहिजे की नाही? मग हो की नाही? आपले प्रसिद्ध कवी ग दि मा ग दि माडगुळकर. हो, मराठी साहित्यातलं फार मोठं नाव आहे, दिग्गज असं नाव आहे. हो, हे सगळे दिग्गज आहेत माडगुळकर बंधू. हो, त्यांचं खूप साहित्य आहे, लक्षात ठेवा. तर ग दि माडगुळकरांनी तुमच्यासाठी एक छान छान गाणं लिहिलं होतं, झक्क झक्क झक्क झक्क आगी न गाडी. हो, खूप आवडतं तुम्हाला. माझी नाता दररोज मला म्हणायला लावायची, त्याशिवाय झोपायचीच नाही. तर हे गाणं तुम्हाला पाठ आहे. आणि आज माडगुळकरांच्या जगजुगाडीच्या तालावरती मी आता तुम्हाला एक नवीन दृष्टी देणार. हो, नवीन दृष्टी देणार गाणं लिहिलेलं आहे. कारण दिवसेंदिवस झाडी कमी होते याविषयी वारंवार तुमच्याशी मी बोलत असते. हो की नाही? खंत व्यक्त करते. बिया पेरायला सांगितलं, मागच्या वेळेस जाताना कुठेतरी बिया घेऊन जा, रानात फेका. सीताफळाचं उदाहरण दिलं एका माणसाचं. हो की नाही? तर या सुट्टीमध्ये मामाच्या गावात असलात आणि समजा पाऊस आला तर कोया लावायचा निश्चय करा. तुमच्या घरी तुमच्या गावी शेती असेल तर तिथे सुद्धा बांधावरती कोया लावा आणि भरपूर आमराई येऊ द्या. हो, पूर्वी मोठमोठ्या आमराया असायच्या. हो, खूप मोठमोठ्या, अगदी मैलून मैल, आणि असे आंबे लोंबकाळायचे. आम्ही एकदा गावाला कुठेतरी लग्नाला चाललो होतो, गाडीत उभे राहिलो, तर आमच्या हाताला आंबे लागले होते. तुम्हाला सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये. हो की नाही? तर झाडी कमी झाल्यामुळे पाणी कमी झालंय, पाऊस कमी येतो, आणि पाऊस कमी झाल्यामुळे आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतात. हो, गंभीर समस्या. विहिरी अगदी तळाला जातात, बायकांना हंडे घेऊन घेऊन विहिरीत उतरून एवढं एवढं पाणी वाटी वाटीने पाणी काढावं लागतं. खूप हाल होतात डोंगराळ भागामध्ये, तर पाणीच नसतं, सगळं पाणी वाहून जातं. म्हणून आता आपण निश्चय करायचा आहे की आता ह्या वर्षापासून तरी निदान भरपूर झाडे लावायची. फक्त आंब्याचीच नाही, चिंच, बोर, वड, पिंपळ, लिंब, कडुलिंब, जी विस्तारणारी मोठी झाडं आहेत, जी पक्ष्यांना आवडतात आणि जी पर्यावरणाचं रक्षण करतात, अशी झाडं आपल्याला वाढवायची. नाहीतर आपल्याला मग भवितव्य नाही. मग ऐकायचं गाणं ऐका. मामाच्या गावाला, सुमती पवार. झुक झुक झुक.

呀，高擦啦，哦擦啦，那阿姆拉伊那巴啦，班达乌科呀拉乌呀，妈妈吃嘎瓦拉扎乌呀，达乌呀，妈妈吃嘎瓦拉扎乌呀，吉克勒提克勒 concrete， 达姆勒瓦勒 heat， 科呀那巴尼卡鲁呀，妈妈吃嘎瓦拉扎乌呀。जाऊया मामाच्या गावाला जाऊया झाडेच झाडे लावा हो गावाची वाढेल शोभा हो रिमझिम

तिल भर भर पोट भर आंबे खाऊया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया। झुक झुक झुक झुक अगीन गाडी, भर भर भर पळते झाडी, नवीन झाडे लावूया नवीन झाडे लावूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, हो मामाच्या गावाला जाऊया। सुमती पवार, नाशिक। आवडली का कविता मंडळी? आवडली ना? हो, नवीन निश्चय करायचा आहे। काय करायचा आहे? खूप खूप झाडं लावायची, फक्त आंब्याची नाही, सर्व प्रकारची, पर्यावरणाचं रक्षण करतील अशी मोठी झाडं लावायची, जेणेकरून भविष्यात तुम्हाला आंबे हे मिळतील आणि पावसाचं प्रमाणही वाढेल। बघा, मी काल दारातल्या आंब्याची, ऐका बरं मी काय सांगते, 675 आंबे काढले। अरे बापरे, 675 हापूस, हा एकच झाड आहे छोट नि मोठ जोडीने। बघा, मी तर पाणी पण घालत नाही त्याला, मोठ झालंय। मला कल्पना नव्हती, मला वाटतं 200 आंबे येतील, पण काल आंबे वाला चढला आणि लार्ज साईज, भला मोठा सुंदर मधुर असा हापूस सिंधू, असं मी कलम करून घेतलेत त्याच्यावरती। आणि त्या आंबे पाहून आम्ही घरातले सारे थक्क होऊन गेलो। 675 भल्या मोठ्या साईजचे आंबे उतरवले, आम्ही इतके खुश झालो। बघा, 2 कोया मी लावल्या, फक्त 2 कोया। मी 2 का लावल्या की एक जगेल कदाचित एक मरेल, सेफ साईड म्हणून मी 2 लावल्या होत्या। ते पठ्ठे 2 जगले, शेजारी शेजारी सख्या बाबा सारखे, एक भाऊ वाढला एक छोटा राहिला। मोठ्याजवळ छोटं झाड वाढत नाही, त्याचं एक भरभर मोठं झालं, एक थोडं छोटं राहिलं, पण काही प्रॉब्लेम नाही, ते हळूहळू वाढत राहिलं। अगदी खेटून खेटून आहे, वेगवेगळे आहेत, पण त्यांना काही खूप चांगले आंबे येईनात, पण हिरवेगार आणि गोड नसतेले। मी त्यांना कलम करून घेतलं, उत्तम हापूस आणि वेगवेगळ्या झाडांची फांद्या बी मागवल्या आणि त्याच्यावरती 10 वर्षापूर्वी कलम केली। तुम्हाला गंमत सांगते, गेली 10 वर्ष मी भरपूर हापूस दारातला विदाऊट एनी केमिकल फ्रेश असा मधुर असा हापूस आम्ही भरभरून खातो आहोत, आमच्या लोकांना देतो आहोत। तर एक बी एक झाड विचार करा, 200-300 रुपये किलो हापूस आहे, मला काही विकायचा नाही आहे, पण विचार करा, इतका उत्तम प्रतीचा हापूस मला काहीही कष्ट न करता, नुसत्या 2 बिया मी अंगात लावल्या आणि ते झाड मला किती देऊ आणि किती नको तर भरभरून देत आहे। जमिनीत पाणी असतं, एकदा झाड वाढीला लागलं की त्याला पाणी घालावं लागत नाही, कुंडीतल्या झाडाचं पाणी उडून जातं, वाफ होऊन जाते, म्हणून कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं लागतं, पण नैसर्गिकपणे जी झाडं वाढतात त्यांना पाणी घालावं लागत नाही। त्यांची मुळं खोल खोल जाऊन जमिनीत जिथे पाणी असेल तिथे बरोबर शोधतात। तुम्ही पाणी न घाला घाला ते बरोबर तुम्हाला तुमची फळं देतात। माझ्या झाडावर अनेक पक्षी येतात, मोठे मोठे आंबे खातात, चिक्कू खातात, खाली घाण पाडतात, त्याच्यावर मला कळतं की अरे पक्ष्यांनी खाल्लं बरं, त्यांचा हक्क पहिला आहे, हो की नाही? ते काय अन्नधान्य पिकवतात, मग आपलं अन्नधान्य ते कच्चं खातात, हो की नाही? त्यांनी खाल्लंच पाहिजे, त्याशिवाय कसं जगतील ते? तर या पक्ष्यांना मानवाला पाणी हवं, म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत, भरपूर झाडे लावली पाहिजेत। मग केला का तुम्ही निश्चय या वर्षीचा? मामाच्या बांधावर आणि तुमच्या बांधावर किंवा तुमच्या अंगणात थोडी जागा असेल तर लांबवर कंपाऊंडच्या जवळ एखादी आंब्याची बी लावा आणि आंबे काढा। तुम्ही आत्ता आंबे लावले की 5-6 वर्षांनी उत्तम प्रतीचे आंबे तुम्हाला मिळतील, काहीही कष्ट न करता। निसर्गाचं देणं अफाट असतं, एक बी लावली की 1000 आंबे मिळतात, एक दाणा पेरला की 1000 क्विंटल धान्य मिळतं, निसर्गाचं देणं अफाट असतं। मग उन्हाळा एन्जॉय करताय? करताय ना? मग उन्हाळ्यात काय काय आठवतं? जर बाजारात फेरफटका मारला का,
अहो काल लिची आणली माझ्या सुनबाईने, किती फळं आहेत. आंबे तर आहेतच आहेत, लिची, टरबूज, खरबूज, केळी, आणखी काय मला तर नाव पण येते ते फळांचे, चिकू, अशी कितीतरी प्रकारची फळं आमच्या घरी येतात. आणि काय सुंदर फळं आहे तोही, ते लिची सुद्धा खाल्ली मी, किती छान आहे ती लिची सुद्धा. हो, उन्हाळ्यात फळं खाल्ली पाहिजेत, फक्त उन्हाळ्यातच खाल्ले पाहिजेत असं काही नाही. परमेश्वराने प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या प्रकारची फळं निर्माण केली आहेत. कोणासाठी? आपल्यासाठी आणि पक्ष्यांसाठी. हो, पक्षी फळं खातात, पानं खातात, फुलं खातात आणि मस्त आपल्याला दृष्टी सुख देतात, मस्त फिरतात इकडे तिकडे. म्हणून मग हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात निसर्ग वेगवेगळ्या प्रकारची त्या त्या ऋतूनुसार फळांची निर्मिती करतो, ती माणसासाठी असते. म्हणून आपण ती फळं आपल्या उत्तम आरोग्यासाठी खाल्ली पाहिजे. हो की नाही? फळं खाल्लं की वजन वाढत नाही आणि भरपूर आनंद मिळतो. मग उन्हाळ्यात फळे ऐकायची कविता. हो, मी तुम्हाला माझ्याच कविता ऐकवते की नाही? ऐकवते. हो, उन्हाळा आल्यावरती जीव पाणी पाणी, बापरे बापरे. काल मी चांगले 10-12 ग्लास पाणी प्यायले असेल, सारखं पाणी, सारखा ग्लास भरलेला असतो म्हणजे. हो, आणि पाणी प्यायला पाहिजे. हो, सध्या 41-42 सीट आहे, धुळे जिल्ह्यात 45 आहे, जळगावला 46 आहे. हे का घडत आहे? कारण आपण झाडं तोडतो फक्त, लावत नाही. आपण झाडं लावली पाहिजे, तोडली असतील, एक झाड तोडलं असेल तर 10 झाडं आपण लावली पाहिजे, तसं आपण करत नाही. म्हणून मग पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे आणि हीट वाढते आहे. म्हणून तुम्हाला त्या जुगजुगाडीत काय लिहिलं मी, जिकडे तिकडे कॉन्क्रीट, म्हणून वाढते हीट. हो, हीट वाढते आणि हीट कमी करायची असेल तर आपल्याला भरपूर झाडं लावायला हवी. झाडं फळंही देतात आणि एक झाड, लिंबाचं एक झाड, वडाचं एक झाड, पिंपळाचं एक झाड, 1 कोटी लिटर पाणी, ऐकताय ना, 1 कोटी लिटर पाणी आपल्या मुळाशी धरून ठेवतात. बापरे, बघा झाड केवढं काम करतात. 1 कोटी लिटर पाणी, बापरे. आणि तेच पाणी मग आपल्याला जमिनीतल्या झऱ्यात, बोरवेल मधून, विहिरीतून आपल्याला मिळू शकतं. म्हणून मग अशी मोठी झाडं लावा, याचं कारण हे आहे. तर मग उन्हाळ्यात खूप फळं आलेली बाजारात, आम्ही त्याचा आस्वाद घेतो आहे, तुम्ही पण घ्या. काय काय फळं आहेत बघा बरं, बघूयात आपण उन्हाळ्यात फळ. उन्हाळा आल्यावरती जीव पाणी, पण हो सारखं पाणी प्याव असं वाटत. आईस्क्रीमच दिसते समोर, लिंबू सरबत आणि बघ आमच्या तावलं कसं हसलंय. आईस्क्रीमच दिसते समोर तिला सुद्धा आणि लिंबू पाणी तर तिवर सुट पिते. मध टाकून घेते मस्त बोका आमचा बोकड्या, मध टाकतो, लिंबू टाकतो आणि गटागटा आमचा मनी मऊ पिऊन टाकते. अशी आहे ते मनी मऊ आमची. उन्हाळ्यात किती फळं येतात बाजारात, खरंच उन्हाळ्यात किती फळं येतात बाजारात, असे वाटते तिथे जाऊन बसावी ती का. टरबुजाच्या ढगावर बसावं, टरबूज कापावं आणि तिथेच मटामटा खाऊन टाकावं असं वाटतं. लाल फळं गोड गोड टरबूज घालते मोह, अर्थात त्या पुढे पाहिलं की तोंडाला कसं पाणी सुटतं. लाल फळं गोड गोड टरबूज घालते मोह, संत्री मोसंबी अंजीर, वाह वाह वाह. संत्री मोसंबी अंजीर सगळे तर आमच्या घरी. अननस पाहून तर सुटते तोंडाला, आत्ताच तोंडाला पाणी सुटलं माझं. आंबट गोड छान छान, त्याला काळं मीठ लावलं की आणखीन छान. अननस पाहून सुटते तोंडालाच पाणी, करवंदे काळी काळी डोंगरची ती राणी. सध्या तुम्हाला आदिवासी स्त्रिया पाटीमध्ये गोधडीत झाकून करवंद विकताना दिसतील. ती करवंद द्रोणात असतात जंगलातली आणि फार छान लागतात. छोटी छोटी फळं पण मधुर असतात. द्राक्ष किती गोड गोड, चिक्कूनी पपया. हो, पपया पण आहेत, सध्या चिक्कू पण आहेत. खरबुजाच्या खाव्या वाटतात गरेदार बिया. हो, खरबुजाच्या टरबुजाच्या बिया अत्यंत पौष्टिक असतात. बाजारात त्या हल्ली रोस्टेड करून पाकिटात मिळतात. मग आपण ताजा खायला काय हरकत आहे. आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये डांगर टरबूज खूप असतात. आमच्या बाया काय करतात, गाणीत त्या घालतात बिया, नळाखाली धरतात, धुऊन टाकतात
आणि मस्त फडक्यावरती वाळवतात. घरोघर तुम्हाला डबे भरून या बिया दिसते आणि येणारा जाणारा प्रत्येक जण हातात बिया घेऊन रस्त्याने चालताना खाताना जाताना दिसतो. शिरपूरला एकदा मी गेले होते, रस्त्यावर बियांचे फुलपटच फुलपटत, प्रत्येकाच्या हातात बिया आणि जो तो बिया सोलत खात खात तोंडात टाकत टाकत रस्त्याने चाललेला आहे. खाणंही होत आहे चालणंही होत आहे, दोन्ही गोष्टी होत आहेत. पेरू आंबे या फळांची सुद्धा लयलूट, पेरू आंबे वा वा फळांची लयलूट, पाडाचे ते आंबे खाऊन भरून जाते पोट. मला गंमत सांगते, गेले 8 दिवस थोडा सवारा आला की टप्पकन आमच्या दाराशी आंबा पडायचा, टप्पकन आंबा पडायचा, टप्पकन आंबा पडला की आमच्या तो पटकन बाहेर जायचे आणि घेऊन यायचे. मस्त ताजा ताजा पिकलेला पाड झाडावरून पडलेला असायचा, तो धुवून इतका मधुर इतका सुंदर. आंबा पडला रे पडला की तो गेली आणि ती घेऊन आलीच म्हणून समजा. आता काल आंबे काढले आता काही पाड पडणार नाहीत, घरातच पिकतील. तृप्त होऊन जावे हे सारे खाऊन खाऊन, केव्हा येईल उन्हाळा असे वाटते राहून राहून. एरवी उन्हाळ्याचा कितीही त्रास हो, कितीही हीट असो, फॅन लावावा लागतो, एसी लावावा लागतो, पण उन्हाळ्यात फळं खाण्याची खासच मजा असते, खरं की नाही? बघा आमचे तो मान हलवते. तृप्त होऊन जावे हे सारे खाऊन काय तो बरोबर आहे का? सांग सांग सांग मोठ्याने सांग, बरोबर आहे मी सांगते ते. ओ बघा केव्हा येईल उन्हाळा असे वाटते राहून राहून. हो या फळांसाठी तरी उन्हाळा लवकर यावा, भरपूर आपण आईस्क्रीम खावं. हल्ली गोळे मिळतात हो, बर्फाचे गोळे रसरशीत असे आणि हल्लीच्या जमान्यात ते पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले असतात, बर्फ तर असतोच असतो, वेगवेगळ्या प्रकारची पेय टाकलेली असतात रंगीत रंगीत अशी, हो की नाही? आणि हा भला मोठा गोळा खाऊन माणूस अगदी तृप्त होऊन जातो. उन्हाळ्यात गार पाणी, फळं, आईस्क्रीम, हो कोल्ड ड्रिंक्स आणि उन्हाळ्यात या गोष्टींचा त्रासही होत नाही, कारण ते प्रकृतीला आवश्यक असतं. फक्त डायरेक्ट बर्फ खायचा नसतो, त्याच्याने घसा धरतो आणि माणूस मग आजारी पडतो. एकदम थंडगार खूप बर्फाचं पाणीही पिऊ नये, बेताचं मिडीयम असलेलं पाणी प्यालं की उन्हाळा सुसह्य होतो आणि तब्येतही चांगलीही राहते. का म्हणजे कळलं का? मग तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. आपण गरिबी गरिबी गरिबी गरिबी म्हणतो, अहो ही गरिबी काय ते? माझा तर असा अनुभव आहे की कष्ट करणाऱ्याला कधीच गरिबी येत नाही, तो पोटभर भाकरी खातो म्हणजे खातो. कष्ट करणाऱ्याला कधीही गरिबी येत नाही. दिवसभरात तुम्ही 400-500 रुपये सहज कामात कमवू शकता. तर 400-500 रुपयात म्हणजे 200 रुपये तुम्हाला समजा खायला प्यायला लागतील, 300 रुपये कमीत कमी तुमची बचत होऊ शकते. आणि काम करणाऱ्याला काम मिळतं तो शोधून काढतो. म्हणून माझी गरिबी आहे माझं असं आहे माझी बात रड गाणं गायचं नाही. तुमची गरिबी असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात लक्षात ठेवा. म्हणून कष्ट करा आणि पोटभर खा, वाटेल ते काम मिळतं, वाटेल ते काम करता येतं. फक्त तुमची इच्छा हवी. दगड फोडण्यापासून नांगर चालवण्यापर्यंत, काचा पुसण्यापर्यंत, रस्ते झाडण्यापर्यंत कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नाही. गाडगे बाबांना लाज वाटली का? रोज सकाळी हातात झाडू अनोळखी माणसाचं अंगण झाडायचं, लख करायचं आणि तो दिल ती भाकरी हातात घेऊन झाडाखाली बसून खाल्ली की चालले पुढच्या दारी. बघा दुसऱ्याचं अंगण स्वच्छ केलं स्वतःचं नाही आणि मिळेल ती कष्टाची भाकरी खाल्ली. हळूहळू लोकांना त्यांची ओळख पटली आणि गाडगे बाबा फक्त गाडगं हातात असायचे, तेच ते डोक्यावर ठेवायचे, तेच रात्री भजनात वाजवायचे आणि लोकांची मन साफ करायचे. दिवसा लोकांचं अंगण साफ करायचं, रात्री लोकांचं मन साफ.

समाजामध्ये अनेक धर्मशाळा, अनेक पूल, हो अशा प्रकारची आजसुद्धा काम करणारी, अस्तित्वात असलेली अशा खुणा त्याने निर्माण केल्या. गाडगे महाराज पूल, गाडगे महाराज धर्मशाळा अशा तुम्हाला गावोगावी, शहरोशहरी दिसतील. या लोकवर्गणीतून गाडगे बाबांनी बांधलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आळस माणसाचा शत्रू आहे हो, आळस माणसाचा शत्रू आहे. ऐका हा, फार वर्षांपूर्वी चंदनगड राज्यात सुरसेन नावाचा एक धनाढ्य शेतकरी राहत होता. त्याची कितीतरी एकर जमीन होती, कितीतरी माणसे त्याच्याकडे चाकरीला होती. त्याला दोन मुलं होती. ही कथा आहे मच्छिंद्र ऐनापुरे जत सांगलीचे. मच्छिंद्र ऐनापुरे हा अंक आहे माझ्याकडे मुलांचे मासिक 2024 चा. ऐका हा, थोरगा मुलगा होता प्रवीण सेन, मोठा आळशी होता. आणि धाकटा मुलगा आर्य सेन, मेहनती. हो, आर्य सेन मेहनती. सूर्यसेन थोरल्या मुलामुळे चिंतित होता. तो त्याला खूप समजून सांगायचा, परंतु त्याच्यावर काही एक परिणाम व्हायचा नाही. सूर्यसेनने त्याला सुधारण्यासाठी एक योजना आखली. त्याने सगळी जमीन आणि चाकर दोन्ही मुलांना समसमान वाटून दिले. राहायला देखील वेगळी घरे दिली. प्रवीण सेन आळशी असल्याने तो शेतात कधीच जायचा नाही, फक्त त्याची माणसे शेतात जाऊन काम करायची. मालक शेताकडे फिरकत नसल्याने चाकर माणसे मनमानी कारभार करू लागली. साहजिकच याचा परिणाम असा झाला की हळूहळू पीक उत्पन्नात घट येऊ लागले. प्रवीण सेनला आता गरिबीत दिवस काढावे लागले. धाकटा मुलगा आर्य सेन मात्र भल्या पहाटे उठायचा, शेतावर जायचा, आपल्या चाकर लोकांकडून काम करायचा. त्यांचे कष्ट पाहून चाकर माणसे देखील दिवसरात्र काम करायचे. शेतातली सगळी कामे वेळच्या वेळी व्हायची. आर्य सेन शेतात नवीन नवीन प्रयोग करायचा. अधिक अधिक काम करणाऱ्यांना चाकरांना बक्षीस द्यायचं, त्यामुळे त्यांना आणखी हुरूप यायचं की आपलेच शेत आहे अशा भावनेने काम करायचे. सगळ्या प्रकारची काळजी घेत साहजिकच त्याचा परिणाम असा होऊ लागला की उत्पन्नात भरघोस वाढ होऊ लागली. धनधान्यांचे घर भरून जाऊ लागले. काही दिवसात तो पहिल्यापेक्षा अधिक मोठा श्रीमंत शेतकरी बनला. एक दिवशी सूर्यसेनने दोघा मुलांना बोलावून घेतले, त्यांची ख्याली खुशाली विचारली. मोठा मुलगा म्हणाला, आपण माझ्यावर अन्याय केलाय, आपण आर्य सेनला माझ्यापेक्षा अधिक चांगली जमीन दिली आहे, पिकाऊ जमीन दिली आहे, त्यामुळे त्याचे उत्पन्न वाढते. बघा, आळशी तळाशी आणखी आरोप करतोय, त्यामुळे त्याचे उत्पन्न भरपूर येते आणि माझे कमी येते. याचा परिणाम मी दिवसेंदिवस गरीब होत चाललोय. सूर्यसेन म्हणाला, मी दोघांनाही समान पिकाऊ जमीन दिली होती, समान पिकाऊ. तेच तुमचे भाग्य होते. त्याने मन लावून मेहनत केली, तू मात्र आळस केला. तुझ्या माणसाच्या जीवावर जगलास, त्यांनी मनमानी केली, त्यामुळे तुझं उत्पन्न घटत गेलं. उलट तुझा धाकटा भाऊ त्याच्या माणसांबरोबर काम करत राहिला, त्याची आणि शेताची काळजी घेत राहिला आणि त्याचे उत्पन्न वाढले. वडिलांच्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले. त्याला गरिबीचे कारण समजले. तो आपल्या माणसांसोबत शेतात काम करू लागला आणि मच्छिंद्र ऐनापुरांची कथा ही आपल्याला ऐकायलाही मजा येऊ लागली. माणसांबरोबर शेतात काम करायला लागल्यावर काय झालं, मग त्याचंही उत्पन्न वाढू लागलं आणि आपल्यालाही मग आनंद होतो आहे. काय, कष्ट केल्याने माणूस मरत नाही. गरिबीने मात्र माणसाचं प्रचंड नुकसान होतं. आणि गरिबीला कारण काय असतं, आळस. हा बाजारात मिळतो का? नाही, तो तुमच्या अंगात असतो. त्याला काढून बाहेर फेका. आराम हराम है, आराम हराम है. आराम करायचा नाही, काम करायचं. रात्री फक्त आराम करायचा आणि दिवसा भरपूर कष्ट, भरपूर सद्दत. मला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ते तुमचे कष्ट आहेत आणि त्याचं फळ तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. सध्या मामाच्या गावाला मजा करा, भरपूर आंबे खा, तब्येत सुधारा, नदीत पोहा, विहिरीत पोहा, तब्येत कमवा आणि ताजेतवाने होऊन आपल्या गावी शाळेत जायला परत या. बाय बेटांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, रिटायर्ड DFO. पार्किन्सन्स डिसीज असून सुद्धा, कार्डियक सर्जरी झालेली असून सुद्धा इतके पॉझिटिव्हली जगता ते, त्याच्यासाठी परत परत परत आपण त्यांना बोलवत राहणार आहोत. प्रवीण दादा, राम राम गाण्याने डायरेक्ट सुरुवात करायची. कोणतं म्हणताय?
1: जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर.

0: निवडले हो.
1: तर असं उडत उडत उडत तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर झालात. तर फॉरेस्ट ऑफिसर झालात तो अनुभव कसा होता?
0: फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे एक 2 वर्षाचं ट्रेनिंग केलं आम्ही बालाघाटला, आणि त्या ट्रेनिंगमध्ये जी घडण घडत गेली, म्हणजे लहानपणी कुठे शाळेच्या ट्रिपला जाता येत नव्हतं पैसे नसल्यामुळे, तर आमच्या ट्रेनिंगमध्ये जवळजवळ पूर्ण इंडिया फिरलो. ईस्ट इंडिया टूर, नॉर्थ इंडिया, वेस्ट, साऊथ सगळं फिरलो.
1: आणि त्याच्यामध्ये पोस्टिंग होती तुमची ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग होती?
0: ट्रेनिंगमध्ये,
1: ट्रेनिंगमध्ये
0: स्टडी टूर असायचा आमचा. तर तिथे पण आमचं पीचे महाराष्ट्राचे 17 लोक आम्ही, आणि तिथे MP चे 35, UP चे 12, राजस्थानचे 2-3. सुरुवातीला असं अंगात गरमी होती, त्यामुळे मारा माऱ्या हे सगळं व्हायचं, पण नंतर जेव्हा ट्रेनिंग संपलं तेव्हा एकमेकांना गळत गळून रडत होतो सगळे की कधी भेटतो आपण आयुष्यात परत. आणि मग त्याच्यानंतर मग रेग्युलर रुटीन सुरू झालं, परमनंट डिव्हिजनला नोकरी झाली. मग फॉरेस्टचं प्लांटेशन, फॉरेस्टमध्ये पण रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मी रुजू झालो 1982 आणि 26 वर्ष म्हणजे 2008 रेंज फॉरेस्ट ऑफिसर होतो. त्याच्यामध्ये पण बरेच अनुभव आले, प्लांटेशनचं केलं, वर्किंग प्लॅन म्हणजे आमच्याकडे जी कार्ययोजना असते ते केले, रोजगार योजना केली, आणि आदिवासी पेट आपल्या पेट हसूलसारख्या भागात काम केलं. 87 गोळीबार झाला, ते अतिक्रमण काढण्याच्या याच्यामध्ये. नंतर बरेच चांगले वाईट अनुभव आले. नंतर 2008 आयुष्यात एक मित्र आला मुंबईहून नाशिकला, नाशिकहून येत असताना एक फॉरेनर मला भेटला, त्याचं नाव अवी इलेट गिटलर होता. तो 28 वर्षाचा, मी 50 वर्षाचा होत्या.
1: अच्छा.
0: आणि बोलता बोलता त्याला नाशिक पाहिजे होतं, म्हटलं नाशिकला त्या सांगितलं, बस जागा दिली बसायला, रिझर्वेशन नव्हतं. आणि त्याला म्हटलं 5 जानेवारीची गोष्ट, त्या दिवशी पहिली भेटतेची, 6 जानेवारीला मुलीचा वाढदिवस. त्याला म्हटलं येशील का वाढदिवसाला? मुलीचा वाढदिवस, मुलगी तेव्हा डिप्लोमाला होती.
1: ओके.
0: तर तो म्हणे, आणि खरंच आला, मला वाटलं मी सहज कॉलेज त्याला बोलले येईल का नाही माहीत नाही, पण आला तो त्याच्या मैत्रिणी बरोबर, 2 दिवस राहिला. त्याला म्हटलं की 7 मार्चला माझा परत 50वा वाढदिवस आहे.
1: अच्छा.
0: तू येशील का? तर तो नेपाळमध्ये फिरत होता, 35 किलोमीटर बस प्रवास करत करत आला.
1: अरे बापरे.
0: त्या दिवशी पण सगळे ग्राउंडवरचे मित्र, मला सवय होती ग्राउंडवर, मला स्विमिंग सुद्धा येत नव्हतं, स्विमिंग मला ते ग्राउंडवरच्या मित्रांनी शिकवलं मला.
1: अच्छा.
0: बैदबरी मग ते आम्ही सगळे मित्र गोळा झालो, मग पार्टी ठेवली 50वा वाढदिवस. आणि योगायोग म्हणजे 2008 माझं प्रमोशन झालं.
1: ओके.
0: 26 वर्षानंतर असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून.
1: अच्छा.
0: मग त्या प्रमोशनच्या पार्टी, 50वा वाढदिवस, आणि त्या प्रोग्रामला सगळे माझे मित्र, डिपार्टमेंटचे काही नातेवाईक वगैरे असे सगळे. आणि मग हा राहते त्या सगळे विचारायचे, मुलगा त्या फिजिओथेरपिस्ट होता तो, म्हणजे शिकत होता, तुमच्या मुलाचं मला विचार, तुझा मित्र आहे का? नाही म्हणे, माझ्या वडिलांचा मित्र आहे. आमचे मित्र विचारायचे की हा वयाने लहान आहे, वा मुलाचा मित्र असेल, तर तो सांगायला माझ्या वडिलांचा मित्र आहे. आणि नंतर मग असिस्टंट कॉन्झर्वेटर म्हणून जळगावला बदल पोस्टिंग झाली, 3 वर्ष तिथे काढले, 3 वर्ष धुळ्याला काढले, अतिक्रमण काढणं, वाघांची शिकारी पकडणं, वाघांची शिकार झाली होती, ते 2 आरोपींचे ते पकडले. नंतर अतिक्रमण झालं तिकडे धुळ्याला सडगाव म्हणून एक गाव आहे, 5 लोकांचं, फार कट्टर लोक ते, 40-50 लोक, आम्ही 10-15 लोक, दगडफेक सुरू झाली आमच्यावर. आमची मुली 23 पर्यंतच भरत झाल्या होत्या, फारशी पण मुली नव्हत्या पूर्वी कधी.
1: अच्छा.
0: त्या मुली घाबरल्या, त्यांना सगळ्यांना काढलं, गाडीत बसवलं, सगळ्यांना स्कूल पोहोचवलं. तेवढं ते एक पारदी त्यांच्या मुलाला घेऊन आपटायला लागला होता. एक बाई त्याचं डोकं फोडून घेतलं, रक्त माझ्या अंगाला लावतं की बाबा यांनी आम्हाला मारलं म्हणता. मी काही बिझनेस, मी घाबरत नव्हतो. माझ्याजवळ आर्मीचे रिटायर्ड 25 लोक होते. एक्स आर्मी मन.
1: ओके. जॉबला?
0: हां, त्यांनी डेली बेसवर लावलं होतं. तर ते फक्त माझे हुकमाचे वाट पाहिजे की तुम्ही आदेश द्या. आम्ही यांना SRP होती माझ्याजवळ. तर एकाने ते लहान मुलं उतरलं, दगडा आपटा लागला, म्हणजे यांनी मारलं मुलाला बा आमच्या.
1: बापरे.
0: तर मी त्याला धरून घेतलं जाऊन पटकन. तर आमचे सगळे लोक एकदम घाबरले, पण साहेबांनी धरून घेतलं, हे लोक मारतील आता त्यांना. ते मिलिटरीचे लोक उठले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली त्याला, खूप मारलं त्याला. मग तो एकदम दगड मारायला आला. त्याला म्हटलं मार मला, तू मला दगड मारला तर आमच्याकडे बंदुका आहेत, तू मरशील, ते लोक मरतील, काय मिळेल तुला? त्याने पाहिलं साहेब काही घाबरत नाही. त्यांचं एक ते तंत्र असतं मॉब सायकोलॉजी, दगड फेकायचे घाबरून सोडायचं. साहेब घाबरत नाही म्हटलं, त्याने दगड खाली टाकून दिला. साहेब म्हणे आमच्या लोकांना तुम्ही मारू नका, काही करू नका, आम्ही सगळं हे करतो. आणि गुळीगुळी परत निघून गेलं.
1: वा.
0: तेच मला तिथे जर ॲक्शन घेतली असती, लाठीमार करा,
1: हो ना,
0: मग बिघडला असता, पब्लिक चिडली असती,
1: काही
0: दगडफेक झाली असती, नाही जाऊन गोळीबार करायला लागला असं. मग सगळ्या या गोष्टी टाळण्यासाठी माणसाने पॉझिटिव्ह भूमिका घ्यायची.
1: तुमचा स्वभाव कामा आला.
0: हां, मी म्हटलं काय मी माणसं मारायला बंदुका ठेवल्या नाहीत. आमचं स्थापन साहेब ऑर्डर द्या फायरिंगची. हे साहेब म्हणे तुम्ही तुम्हाला पावर आहे तुम्ही देऊ शकतात. म्हटलं नाही आपल्याला माणसं मारायची नाहीत, आपल्याला जंगल वाचवायचं आहे. एखाद्या जीवाच्या पेक्षा ते फार मोलं तर नाही पण जंगल वाचवणं गरजेचं आपलं, तर आपलं आपण कार करतो. मग त्याला मारलं होतं लोकांनी त्या माणसाला, त्यांचं अँट्रोसिटी दाखल करण्यासाठी पोलीस दबाव आणत कलेक्टरवर. कलेक्टरवर मोर्चा निघाला. कलेक्टर मला ओळखायचे प्रकाश माझे होते त्या दुहायचे कलेक्टर. तर त्यांनी एस पीनं सांगितलं तुम्ही इन्क्वायरी घ्या याच्यामध्ये. आमच्या बॉसला म्हणे तुम्ही येऊ नका, पाटील साहेबांना पाठवा, मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेईल, व्हिडिओ पाहिजे काय ते. आणि साहेबांनी सगळी इन्क्वायरी केली, त्यात पाहिलं याच्यात त्यांचा काही दोष नाही, त्यांनी पब्लिकला पण सावरलं आहे आणि डिपार्टमेंटला पण वाचवलं आहे. त्यामुळे त्यांनी काही ॲक्शन त्याच्यावर घेतलेली आणि मग ती पण केस निघून गेली. नंतर 6 वर्ष मग सब डिओ म्हणजे असिस्टंट कंट्रोल ऑफ फॉरेस्ट म्हणून राहिलो. आणि 2014 माझं प्रमोशन झालं ड्युनियल फॉरेस्ट ऑफिसर अँटी पोचिंग युनिट. म्हणजे
1: अच्छा अँटी पोचिंगला
0: शिकाऱ्यांची शिकार करायचं काम दिलं मला. आणि ती महाराष्ट्रातली एकमेव पोस्ट होती.
1: हो का?
0: हो. त्या पोस्टवर पण लोक जायला रिटायरमेंटवाले जायचे, किती जाऊन फक्त पगार घ्यायचे. 2 वर्ष लागले होते माझे. 2016 रिटायर होतो, 14 माझं प्रमोशन झालं. तर लोक म्हटलं काही नाही आराम करायचं, जाऊन काहीच करायचं नाही. तिथे गेल्यावर गेलो ते लोक मुंबईचे लोक सगळे, त्यामुळे या साहेबाला काही माहीत नाही बा हा तिकडून आला आहे, याला काय बातमी मिळणार आहेत. मग तिथं पण मी गुन्हे पकडण्यासाठी माझं तंत्र वापरलं.
1: काय?
0: क्राईम ब्रँचवाल्यांशी माहिती.
1: ओके.
0: पोलीस क्राईम ब्रँच नंतर कस्टम्स.
1: फॉरेस्ट ऑफिसरला ड्रेस असतो प्रॉपर?
0: रेंज ऑफिसर पण ड्रेस असतो.
1: नंतर तुम्ही सिव्हिल मध्ये असता?
0: नंतर सिव्हिल मध्ये असतो.
1: ओके.
0: आणि मग WC वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो म्हणून एक इन्स्टिट्यूशन, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. त्याच्यात मोरंक म्हणून एक साऊथ इंडियन होते, ते 3 राज्याचे बॉस होते, महाराष्ट्र गोवा गुजरात.
1: ओके.
0: तर ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना पण माझा स्वभाव आवडला. मग आम्ही 2 करून आरोपी जाऊन पकडले 400 किलोमीटरवर वागायचे.
1: हो का?
0: हां. मग जी 2 पिल्लं पकडले बसने प्रवास करत असताना स्मगलिंग करताना. नंतर साप पकडले. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक विशेष म्हणजे की 2 आरोपी शोधणं साधी गोष्ट नव्हती, त्यासाठी मला ते क्राईम कंट्रोल ब्युरोकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून प्राईज मिळालं.
1: अरे वा.
0: सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही चांगलं काम केलं गुन्हे कामात. त्यांचं पण मग स्टेट गव्हर्नमेंटने पण मला बक्षीस दिलं, सर्टिफिकेट ॲप्रिशिएशन केलं माझ्या कामाचं. आणि विशेष म्हणजे माझ्या लाईफमधला जो आवडता हिरो आहे अमिताभ बच्चन, त्याचे लायसन्स मला द्यायची वेळ आली.
1: लायसन्स म्हणजे
0: त्याच्याकडे वाडवडांपासून वन्य प्राण्यांचे शाली होत्या.
1: अच्छा.
0: पूर्वी केलेल्या.
1: अच्छा.
0: तर ते डिक्लेअर करायचं 1972 कायद्याप्रमाणे, त्या डिक्लेअर करून त्याचं लायसन्स घ्यायचं असतं
1: डिपार्टमेंट. ओके ओके.
0: तर ते लायसन्स 3-4 वर्षापासून आमच्या डिपार्टमेंट पडलं होतं, पण सगळे लोक म्हणायचे की आम्ही तर आपल्याला कसं बोलायचं ऑफिसला.
1: अच्छा.
0: मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली 31 मार्चला, मी रिटायर होणार 30 मार्चला त्याने अपॉइंटमेंट दिली आणि त्याचे लायसन्स दिले. त्याच्या घरी गेलो, त्याने सांगितलं चलो पहिले फोटो निघाल. म्हटलं नाही, पहिले रजिस्टरपे साईन करो बाद में फोटो. मग तो हसला, त्याला म्हटलं वो बोले पहिले उसकी साईन ले के आओ जिसे मेरे हाथ में आमली तो डायरेक्ट वाटतं आठवण करू शकते. तर त्यांना हसू आलं खूप की हा डायरेक्ट. म्हटलं मग सरकारी काम झालं, मग त्यांना नमस्कार केला आणि सांग युअर माय आयकॉन फ्रॉम द कॉलेज लाईफ. मग त्याने लगेच माय प्लेजर असं म्हणून त्याने एकदा निघलं. आणि फार मस्त. मग त्यानंतर मग मीन काळात 2001 मला अचानक एक आधार झाला, त्याचं नाव ITP इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटिक पेनिक परपुरा. त्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी ज्या होत्या प्लेटलेट कमी व्हायला लागल्या. ग्राउंडवर फुटबॉल खेळतो मी 47 वर्षापर्यंत, तर अचानक काळा निघा पडायला लागलं शरीर. डॉक्टर जिरे म्हणून आमचे धुळ्याचे आपल्या नाशिक हॉस्पिटलचे होते, ते म्हणे मला शंका येते की बा तुम्हाला ITP झाला आहे. ते सगळं टेस्ट केलं, ब्रोन मॅरो टेस्ट, ब्लड कॅन्सर आहे काय सगळं टेस्ट केलं, HIV नंतर आपल्या डेंग्यूचे वगैरे सगळं, पण काहीच नाही. हा आजार 1,00,000 गेला होता म्हणे. आणि प्लेटलेट फक्त 40,000 आल्या त्या. सेकंड डेला 12,000 आल्या त्या. मग ते प्लेटलेट द्यावे लागतात, त्या प्लेटलेट दिल्या 4-5 वेळा, तेव्हा सगळे ग्राउंडवरचे मित्र गोळा झाले ब्लड द्यायला. तेव्हा म्हणजे प्लेटलेट काढून प्रत्यक्ष माणसाला बसावं लागतं ते काढायला. त्या अशा 5 वेळा दिल्या त्यांनी. त्यातनं सावरत नाही मग डॉक्टर MB अग्रवाल म्हणून इन्स्टिट्यूट द्यायला सुरुवात केली. आपल्या इथे डॉक्टर गोंधळे होते आणि त्यांनी मग त्यांच्या मार्गदर्शनाने मला ट्रीटमेंट चालू केली. 3 वर्ष 2005 मग माझं स्पिन काढून लागलं शरीरातलं.
1: अच्छा.
0: म्हणजे आता 20 वर्ष झाले मला शरीर स्पिन नाही.
1: ओके.
0: स्पिन म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती हे करा.
1: हो हो.
0: मग मी म्हटलं काय आता आपण फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे.
1: क्या बात.
0: त्या याच्याने म्हटलं आपण देवानेच आपल्याला फानूस बनवलं आहे. आणि तो संरक्षण करणार आहे तो जीवन आहे, आपण कशाला घाबरायचं मग?
1: नाही नाही, पण अचानक हा आजार होतो काय, स्प्रिन काढावं लागतं काय, तेव्हा मनस्थिती काय होती?
0: घरच्यांची मनस्थिती फार खाली होती की आपण कोणाचं काही वाईट केलं नाही, दिवस कशाला पाहिले आहेत. तिला म्हटलं काही चिंता करू, ही परीक्षा पाहतोय देव आपली.
1: नाही पण तुमची मनस्थिती काय होती?
0: माझी काय नाही. तिला म्हटलं
1: तुम्ही इतकं रेडीली ऍक्सेप्ट केलं, इतकं तुम्ही शांतपणे बोलताय, एवढं तुम्ही रेडीली ऍक्सेप्ट केलं होतं?
0: येस.
1: काय बोलतं?
0: हॉस्पिटलमधनं पण मी घरी जायचो आंघोळीला, आयसीयूला ॲडमिट होतं.
1: कमाल राव,
0: डॉक्टर स्वतःचे कुठे गेले सकाळी सकाळी? मॉर्निंग वॉकला गेलेत म्हणे ते. आणि नंतर ऑपरेशनला मग चेकअपला गेलो तेव्हा 1 लाखापर्यंत आले होते प्लेटलेट. एमबीआरला म्हणले की 5 पैकी 3 केसेस सक्सेस होतात. म्हटलं 5 पैकी 3 मध्ये मी आहे ना, म्हटलं करून टाका ऑपरेशन.
1: इतकं पॉझिटिव्ह?
0: हां. म्हटलं फक्त मी आता पैसे वगैरे काही आणलेले नाहीत. डॉक्टर म्हणजे तुम्ही चिंता करू नका, बॉम्बे हॉस्पिटल ॲडमिट केलं त्यांनी. नंतर मग इकडे DFO होते, त्यांनी पण लगेच मंजुरी दिली, GP मंजूर केला, शालक होते त्यांनी आले, ते आले तिथे. आणि 23 फेब्रुवारीला मुलगा 12वीला, मुलगी 10वीला, मिसेस दवाखान्यात, मी दवाखान्यात. तिला म्हटलं जा, मुलांचा अभ्यास कर, परीक्षा येतात आता. 12वीच्या परीक्षा 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या त्या फेब्रुवारी मार्चमध्ये. तिला परत पाठवून दिलं, फक्त वाढदिवसाला केक घेऊन आली ती. 18 दिवस तेव्हा ॲडमिट होतो, तर तेव्हा मित्र येऊन राहायचे, कोणीही येऊन जायचं तिथे.
1: मित्र परिवार पहिले बसून
0: हो, डॉक्टर रामराजे जे हॉस्पिटल ते यायचे, नंतर धुळेहून मित्र यायचे, नाशिकहून मित्र यायचे. म्हणजे मी एकटा असा राहिलोच नाही कधी. एकटा आलं तर मात्र मग मुश्किल माझं जगणं.
1: हो
0: हो, एकटा राहू शकत नाही.
1: आणि ते पहिल्यापासून ना?
0: पहिल्यापासून,
1: KG पासूनचे मित्र आहेत.
0: हो, ते आहेत अजूनपर्यंत म्हणजे. आणि नंतर मग ऑपरेशन झालं, मग परत पोस्टिंगला पण लाईट पोस्टिंग करा, कुठे दवाखान्यात जाऊ नका, स्मशानभूमीत जाऊ, तुम्हाला इन्फेक्शन होईल. मम्मी म्हटलं ठीक आहे, तर थोडं पाहायचं. आणि आतापर्यंत ते कुठे जायला लागलो, मग कोरोना काळात तर सायकलवर फिरत होतो.
1: काय बोलतं?
0: 10-15-20 किलोमीटर रोज फिरायचो. आणि पार्किंगसन डिटेक्ट झालं 2012 मला.
1: तेव्हा जॉब चालू होता?
0: चालू होता जॉब.
1: बापरे,
0: पार्किंगसन काय येत माहीत नव्हतं मला आजार.
1: नाही, मला एक सांगा, पार्किंगसनची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला समजलं का?
0: नाही, मुलीचं लग्न होतं. हां, त्या लग्नामध्ये सगळ्यांना मी थकलेलं दिसायचो. तर आमचे शालकाचा मित्र म्हणे की जरा चेक करून घे, मला शंका वाटते तब्येत बरी नाही. पण मला काय वाटतं ना, मी आपलं नेहमी लाईफ जगायचो आपलं रेग्युलर. तर त्यांनी डॉक्टर बावीसकर आहेत आपले, राहुल बावीसकर नाशिकमध्ये, त्यांनी तपासलं, ते म्हणे पार्किंगसन आहे. म्हणजे पार्किंगसन काय असतं? काय नाही, पार्किंगसनमध्ये थरथरकं बॉडी, कंपवातसारखं बॅलन्स आणणं, मसल्स स्टीप होणं, आणि त्याला इलाज नाही येतो, डिजनरेटिव्ह वाढत,
1: डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत.
0: मग असंच थोडा स्लोनेस वाढला. एकदा आमचा एक मित्र भेटला, डॉक्टर नितीन कानडे, 40 वर्षांतर तो कॉलेजवाला तुषार, मी सध्या हॉटेल भेटला. काय म्हणतो, तू असा स्लो कावर झाला, काय आवाज निघाल तुझा? म्हटलं मला पार्किंगसन झालं आहे, आवाज पण कमी झाला होता. म्हणजे तू गाणे म्हणायला सुरुवात कर. म्हटलं गाणे? आयुष्यात मी गाणे नाही म्हटलं. म्हटलं कधी? नाही, म्हणजे TV वर पाहायचं आणि फक्त गाणे म्हणायचे. गाणे म्हणतो तुझा आवाज निघेल. आणि मग त्याने सांगितलं, पण क्लब जॉईन केला, एक एन कार्यक्रम म्हणून जॉईन केला आपल्या इथे.
1: तेव्हा आवाज गेला होता, म्हणजे किती गेला होता? म्हणजे
0: शेजारी बसला तर ऐकवायचं, असं कान करून ऐकायला.
1: बापरे,
0: मग गाणे माझ्यासोबत केले तर ताल कुठे, सूर कुठे, संगीताचं नॉलेज नव्हतं ना. लोक असायचे त्यावेळेस, काय गाणे म्हणतात बघ, आवडायचे गाणे सगळे. लहानपणी माझ्याकडे तर 5 पैशाचे चोपडे आहेत, त्यासुद्धा असायचे, त्यासुद्धा सांभाळून ठेवल्या तुम्ही. पुस्तकं बाइंडिंग करून ठेवलं मी, ठेवलं ते कधी. तर त्यांनी मग मला ते गाणे माझ्यासोबत केले, मग हळूहळू सूर ताल एक एक शिकत गेलो.
1: टोंगळे सर, नरेंद्र टोंगळे सर, त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे की आपण?
0: हो, ते
1: नाशिक रोड,
0: ते मला गुरु भेटले,
1: जबरदस्त माणूस.
0: ते म्हणे तुम्ही क्लासिकल शिका. म्हटलं सर क्लासिकल? मला अजून सारेगाम पण माहीत नाही. म्हटलं सूर माहीत नाही. म्हणे तुम्ही म्हणा, मी गॅरंटी घेतो तुमची. मग त्यांनी माझी गॅरंटी घेतली, पहिली परीक्षा पास झालो प्रारंभिकची, सुगम संगीताची पण पहिली परीक्षा.
1: कधीची गोष्ट आहे
0: ही? आता 2018
1: अच्छा.
0: हां, त्याच्यामध्ये परत एक पार्किंगसनमध्ये टेबल टेनिस शिकायला, टेबल टेनिस येतो थोडं थोडं.
1: अच्छा.
0: मग ते खेळायला सुरुवात केली. पार्किंसनचा पहिला वर्ल्ड कप 2019 साली झाला.
1: पार्किंसन्स असणाऱ्याचा वर्ल्ड कप,
0: फर्स्ट इंटरनॅशनल. डॉक्टर निनाद बेच म्हणून गिटारिस्ट आहेत मोठे.
1: अच्छा.
0: न्यूयॉर्कला त्यांनी अरेंज केलं होता.
1: ओके.
0: पण तिथं जायचं कसं? आदल्या वर्षी अमेरिकेला गेलो होतो, मुलगी आणि जावई तिकडे होते. तर तिथं पण योग असा की तो जो मित्र झाला होता अमेरिकेचा, नाही का, 2005
1: भेटला होता
0: तो तिथे रिसिव्ह करायला आला न्यूयॉर्कला. त्याच्या घरी त्याने पार्टी दिली 25 लोकांना, त्याच्या नातेवाईकांना बोलवलं. माझे सासरे ते आता 92 इयर्स होते तेव्हा, आता त्याचे 99 चालू झालं. ते माझे प्रेरणास्थान आहे.
1: अच्छा.
0: त्यांची पॉझिटिव्ह मायामध्ये आली असं म्हटलं चालेल.
1: ओके.
0: त्यांच्यावर पण आता पुस्तक प्रकाशित झाले.
1: अरे वा.
0: ते नावाने शिवाजी राजे आहेत. शिवाजी पाटील राजे म्हणतात सगळे,
1: ओके,
0: तर ते सुद्धा अमेरिकेत होते. मग त्याने ओळख करून दिली त्याच्या नातेकांशी, आम्हाला सेंट्रल बसवलं, तेवढ्या ते सगळे नाते माझे सासरे भाऊते आणि हे दीज आर माय इंडियन मदर अँड फादर ओळख करून देतात त्याच्या
1: नातेकांशी.
0: तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे असं की जो साधा समुद्रपलीकडचा माणूस
1: बघा
0: त्याला किती अटॅचमेंट आहे आपली, तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं सोडताना. जेव्हा मी अमेरिका सोडलं तेव्हा 3 महिने अमेरिकेत आलो, जावई पण मुलासारखे देत, मुलाचं लग्न झालं, तो सुनबाई पण एकदम मुलीसारखी मिळाली.
1: अच्छा.
0: खूप काळजी घेते ती पण.
1: ओके.
0: आणि मुलगा फिजिओथेरपी झाला.
1: ओके.
0: त्याने ब्रायन लारा, हमीश मार्शल, स्कॉट आहे त्यांच्यावर काम केलं.
1: अरे वा.
0: बाहुबलीची ट्रीटमेंट त्यांनी केली.
1: क्या बात है.
0: पहिला आयफोन त्याला ऋतिक रोशनने दिला इंडियात आला तेव्हा.
1: अरे बापरे.
0: पुणे एफसीला तो
1: काय नाव त्याचं,
0: डॉक्टर चेतन पाटील.
1: ओके.
0: आणि मुंबई सिटी 3 वर्ष त्यांनी काम केलं आणि आता इथे त्यांनी क्लिनिक चालू केलं होतं कर्मयोगीनगरमध्ये राहिला, तिथे खाली पार्किंगमध्येच त्याचं क्लिनिक आहे.
1: ओके.
0: त्याला कुठे प्रचार करायची गरज पडली नाही, कुठे हॉस्पिटल जॉईन व्हायची गरज पडली.
1: अच्छा.
0: आता तो नसताना सुद्धा हॉस्पिटल चालू आहे अजून. तो कॅनडाला गेला, त्याला पेअरशिप मिळाली.
1: ओके.
0: सुनबाई लहान मुलाची डॉक्टर झाली, ती न्यूरोपेडिशियन झाली.
1: ओके.
0: वाडिया हॉस्पिटलात ती हेड ऑफ द डिपार्टमेंट होती.
1: अच्छा. दोघे गेले का आता कॅनडा?
0: दोघे गेले, नाती, दोन नाती आहेत छान.
1: अच्छा.
0: आणि मग ते तिकडे सुखी आहेत. मी जावई परत अमेरिकेत गेले आणि विशेष म्हणजे करोना.
1: तुम्ही फक्त तुम्ही इकडे आहात?
0: मी आणि माझी मिसेस.
1: अरे वा.
0: म्हणजे माझा जो
1: आणि मित्र परिवार,
0: माझं जे मेन रहस्य जे आहे जगण्याचं ती संजीवनी माझी.
1: क्या बात.
0: माझ्या बायकोचं नाव संजीवनी.
1: क्या बात आहे.
0: तिच्याकडून संजीवनी मिळत राहते मला.
1: वा वा वा.
0: म्हणजे ती सगळ्या गोष्टीत मला प्रोत्साहन देते, राग पण करते, संताप पण करते, वेळ देत नाही घरात, गाण्यामध्ये वाहून घेतात, टेबल टेनिसमध्ये वाहून घेतात.
1: अच्छा.
0: आता मध्ये लडाखला फिरून आलो तेव्हा लोकांचा ऑक्सिजन कमी झाला, 82 झाला, माझा 98 होता.
1: काय बोलता.
0: हो. कोरोना काळात आमच्या घरात सगळ्यांना कोरोना झाला मला सोडून.
1: म्हणजे तुम्ही फिजिकली फिट होता तरी स्प्लिनचा हा त्रास झाला अचानक, मग डॉक्टरांनी कारण काय सांगितलं?
0: ITP इडोपॅथिक थ्रोम्बोसिस.
1: कारणच नाही म्हणजे, कारण सांगताच येणार.
0: पार्किन्सनला कारण नाही, तसं कारण. त्याला म्हटलं अशा आजार दिले देवाने, कधीतरी लहानपणी मी मागणी म्हणलो की देशील तर असं काही दे की जे कोणाला नाही आहे असं.
1: ऐक.
0: ते पण मी फेस करायला तयार म्हटलं, पण दे मला दे. ते त्याने मान्य केलं असं तर माहीत नाही, पण मी त्याला काही घाबरलो
1: नाही. नाही पण तुला खरं सांगा, कधीच एक क्षण सुद्धा वाटला नाही का मीच का?
0: आता बायपासचा पण तसं अचानक झालं.
1: म्हणजे आता हा दुसरी सर्जरी?
2: तिसरी.
1: तिसरी कोणची?
0: प्लेटलेटचा आधार होता तो पहिला.
1: हो.
0: ते 3 वर्ष त्याच्यावर स्टिरॉइडवर होतो.
1: हो.
0: तेव्हा तब्येत म्हणजे तुमच्यासारखी होती माझी.
1: हो ना.
0: गाल बी फुगलेले, तब्येत अशी फुडं पाहिजे लक्षात येणार नाही अशी. आणि मग ते स्टिरॉइड कमी झाले, पण हे बाकीचे आधार त्याच्यामुळे लागले असणं शक्यता.
1: हो, शक्यता आहे, शक्यता आहे.
0: पण म्हटलं ठीक आहे, ऍक्सेप्ट करायचं. पण ते ऍक्सेप्ट केलं असतं तर मी अमेरिकेला गेलो असतो का टेबल टेनिस खेळा?
1: किती चमत्कार आहे तो.
0: आणि गाणे म्हणू शकलो असतो का?
1: हो ना.
0: म्हणून मी ते ऍज अ बोन इन डिसगाइज, म्हणजे ब्लेसिंग इन
1: डिसगाइज,
0: ऍक्सेप्टेड माय डिसीज ऍज अ बोन इन डिसगाइज.
1: वा दादा, इंटरव्ह्यू घेऊ पुढच्या रविवारी, एक शेवटचा पाठ करू. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यावेळेस तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा.
0: येस.
1: आजार पण प्रत्येकाला स्वतःमध्ये असतात, फॅमिलीमध्ये असतात, मित्रांमध्ये असतात, तर त्याला कसं फेस करायचं? तुमच्या दृष्टीने खूप सोपं असेल ते, पण आमच्या दृष्टीने खूप अवघड आहे.
0: त्याचं पण उदाहरण देईन मी तुम्हाला.
1: येस,
0: नक्की देईन.
1: मंडळी पुढच्या रविवारी खूप महत्त्वाचा इंटरव्ह्यू, नक्की ऐका. राम राम मंडळी, भेटूया.